0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, कहां ऐसा यार आला.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर आपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत आनंद, असीम आनंद। आजकाल आनंद हरवत का चाललाय बरं? याचं मुख्य कारण आहे परावलंबन। परावलंबन म्हणजे बाह्य गोष्टीवर अवलंबून असणं। खरं तर हा किती मोठा विरोधाभास आहे, कारण आनंद कुणावरही अवलंबून नसतो, ना तो कोणत्या वस्तूत असतो। आपण जेव्हा सर्वांचा विनाट स्वीकार करतो तेव्हाच आपल्याला आनंद प्राप्त होतो। थोडक्यात, इतरांच्या स्वभावाचं अतिविश्लेषण न करता त्यांचा संपूर्णपणे स्वीकार करणं, त्यांच्याविषयी मनात कोणताही किंतू न बाळगणं, इतरांवर कोणतीही टीका न करणं आणि त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याची वृत्ती, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची इच्छा यातून मुक्त होणं, हाच आनंदाचा मार्ग आहे। आपल्या विचारांचे आणि भावनांचे तरंग जेव्हा पावित्र्य, शांती, प्रेम यांच्याशी जुळतात तेव्हा आपल्यात परिवर्तन घडतं। मग आपण इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा इतरांना हवं ते देण्यात धन्यता मानायला लागतो। घडून गेलेल्या गोष्टी मनात ओढण्यापेक्षा त्या विसरून जाण्यात, इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकार भावानं जगण्यात आणि भूत भविष्याच्या चक्रात अडकण्यापेक्षा वर्तमानाचा आस्वाद घेण्यातच आपल्याला आनंद मिळायला लागतो। कारण आता आपल्याकडे शक्ती सुद्धा असते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा। होय, आनंदी राहणं हा एक निर्णयच असतो। मित्रांनो, काय आहे हा आनंद? आनंद म्हणजे नक्की कशाला म्हणता येईल? ऍक्च्युली आपण काय करतोय, कशा प्रकारचे नातेसंबंध आपण प्रस्थापित केलेत, आपल्याला काय साध्य करायचंय, या आणि अशा गोष्टींच्या पलीकडे जाऊन जीवनात आपण ज्या गोष्टीचा शोध घेतो ती म्हणजे आनंद। जर आपण जीवनाचा विचार करत असू तर निश्चितच आपण आनंदाचा शोध घेत आहोत। मग आनंदाचा शोध घेत आहोत नेमका कोणत्या मार्गाने हा शोध घेतला पाहिजे किंवा घेतला जातो? मित्रांनो, अनेक मार्गाने। मालकी हक्क, मालमत्ता, नातेसंबंध, संपादित केलेले कौशल्य आणि आरोग्यपूर्ण शरीर, अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण आनंदाचा शोध घेतो। जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की तुला आयुष्यात काय मिळवायचंय, तेव्हा बहुतेकांचं उत्तर असतं यश, सक्सेस। त्यांना यशच हवं असतं, कारण त्यामुळे ते आनंदी होतात। आपण जेव्हा एखाद्याला अमुक गोष्टी खरेदी करण्यामागचं प्रयोजन विचारतो तेव्हा ती गोष्ट खरेदी केल्याने त्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला आनंद होईल हेच उत्तर ऐकायला मिळतं। नातेसंबंधातून तुम्हाला काय मिळतं असं एखाद्याला विचारून पहा, त्याचं उत्तर आनंद हेच असेल। शेवटी प्रत्येक जण ज्या गोष्टीच्या शोधात असतो ती म्हणजे आनंद। मग मित्रांनो, याचा अर्थ असा का की आनंद क्षणिक असतो? जसं एखादं लहान मूल एखाद्या खेळण्याशी खेळता खेळता ते खेळणं मोडतं, नंतर त्याला दुसऱ्या खेळण्याशी खेळावंसं वाटतं, ते खेळणं मोडलं की तिसऱ्या, ही साखळी अशीच सुरू राहते। मग आपण नेमकं शोधतो तरी काय? जर आपण आनंदाच्या शोधात असू तर तो भरीव आणि चिरंतन असायला हवा ना? आनंद चिरंतनच हवा, ते तर सगळ्यात महत्वाचं। जर आनंद आपल्या पसंतीचा, आपल्या इच्छेनुरूप असेल आणि जर तो अगदी सहजगत्या मिळाला तर तो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नसेल, जर तो अन्य गोष्टीवर अवलंबून असेल तर तो कायमस्वरूपी असणं आवश्यक नाही, शक्यच नाही। सोपा भाषा सांगायचं तर आपल्या आनंदाचं कारण जर कुठेतरी बाहेर असेल तर आपण आनंदासाठी त्या विशिष्ट गोष्टीवर अवलंबून राहतो आणि मग ती भावनाही फार काळ टिकत नाही। जेव्हा मी म्हणतो, सपोज बाहेर सुंदर हवा पडली आहे त्यामुळे मला छान वाटतंय, त्यावेळी मला छान वाटणं बाहेरच्या हवामानावर अवलंबून असतं। तर मित्रांनो, मग हे आनंद इच्छा याशिवाय कसं प्राप्त करून घेणार? इच्छाशिवाय आनंदाची प्राप्ती कशी होणार? आपण या गोष्टीवर चर्चा विश्रांतीनंतर करूया।

0: नमस्कार, आप उन्हें ऐकता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: स्वागत है ब्रेक नंतर मित्रांनो। विश्रांतीच्या आधी आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की इच्छा शिवाय आनंदाची प्राप्ती होऊ शकते का किंवा कशी करावी। निश्चितच आनंद कुठून तरी बाहेर आपल्याला प्राप्त होतो ही जी श्रद्धा आहे ना, ती आपण जोपासत असलेला अनेक जुनाट श्रद्धांपैकी एक आहे। आनंद कधी कर्तव्यपूर्तीचा असतो किंवा इतर जनांकडून आपल्याला मिळणारा असतो किंवा आपण जसे आहोत त्या सद्यस्थितीतूनही आनंद मिळत असतो। मी एक अमुक गोष्ट करतोय कारण त्याने मला आनंद मिळणार आहे, सर्वदा हेच सूत्र असतं। ती गोष्ट करून पूर्ण झाली आणि तीही उचितपणे तर मी आनंदी होणार, याचाच अर्थ उचित प्रकारे कृती घडून येण्यावर आपल्याला आनंद अवलंबून असतो। मुलाने चांगले गुण मिळवले, त्याने उत्तम प्रगती केली, तो सुदृढ दिसू लागला की त्यांच्या पालकांना आनंद होतो। मग पालक मुलांना संस्कारांच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतात। या साचेबद्ध संस्कारांच्या नियंत्रणात राहिल्याने त्या मुलांनाही असा विश्वास वाटू लागतो की माझे आई वडील आनंदी असतील तर मीही आनंदी होईल, आणि ते आनंदी नसतील तर मग मी तरी कसा आनंदी होऊ शकेल। तर मित्रांनो, नेमकं आनंद म्हणजे काय आणि तो कोणावरही अवलंबून न राहता कसा प्राप्त करायचा, त्यासाठी सर्वप्रथम परावलंब म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। रोजच्या जीवनात ज्या परावलंबनाचा आपण अनुभव घेतो ते मुख्य बाह्य वस्तूवर असतं। आपण बरेचदा म्हणतो जेव्हा मी मोटार विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी नवीन मालमत्ता विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी शॉपिंग करेन आणि मग मला आनंद होईल। अर्थातच आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो त्या बाह्य वस्तू खरंच आपल्याला आनंदी करतात का? तर प्रामाणिकपणे मी किंवा तुम्ही कोणी म्हणणार, हो मोटार खरेदी केल्याने मला नक्कीच आनंद होईल, नक्कीच होणार। पण ज्या आनंदाचा आपण खरोखर शोध घेत आहोत तोच आनंद नवी कार आपल्याला देणार आहे का? माझ्याकडे नवी मोटर आल्याने मी आनंदी होणार म्हणजे माझ्याकडे नवी मोटार नसली तर? तेव्हा एक प्रश्नचिन्ह उभं राहतं। म्हणजे समजा अजून 10 दिवसांनी मोटारीवर एखादा ओरखडा उठला तर त्यामुळे माझ्या आनंदावरही परिणाम होणार, कारण माझ्या विचार पद्धतीची जळणघळणच मी तशी बनून टाकली आहे। ही मोटार मला आनंद देते ही आपली धारणा बनून टाकली आहे, आणि हे तर नक्कीच सत्य। एका किमतीला एक मोटार खरेदी करता किंवा असं म्हणूया त्या रकमेच्या 10 पट रक्कम खर्च करून आलिशान मोटार खरेदी करता, जगासाठी सर्वात महागडी मोटार आहे ती। आपण त्या आरामदायी मोटारमध्ये बसतो। मित्रांनो, हा आराम अनुभवणार नेमकं कोण असतं? आपलं शरीर। मोटारीतली आरामशीर बैठक व्यवस्था, अफलातून म्युझिक सिस्टीम, वातानुकूल यंत्रणा आणि त्याच्यात आनंदाने निवांत बसलेलो आपण, हे सगळं आपल्या देहाला अतिसुखद वाटतंय। मोटारीमध्ये आपण स्वतःला म्हणतो मला किती छान वाटतंय। समजा त्याच वेळी घरात काही दुर्घटना घडल्याचा फोन आला तर तेव्हाही आपण तसेच आनंदी असणार आहात का? म्हणजेच जे जे भौतिक आहे ते सर्व आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून अस्तित्वात आलं आहे। आपलं खुर्चीवर बसणं ही देखील एक शारीरिक क्रिया आहे आणि ती खुर्ची आपल्या देहाला सुख देते आहे, पण मी मात्र स्वतःला सांगतो की खुर्ची मला आनंद देते। बालपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपण अशा प्रकारे विचार करतो, या संस्काराच्या साथीनेच आपण मोठे होतो। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपले पालक माझ्या मुलांनी आनंदी व्हावं म्हणून मी ही वस्तू खरेदी करतोय या विचाराने एखादी वस्तू विकत घेऊन यायची। आम्ही आनंदी व्हावं म्हणून आम्हाला सहलीला घेऊन जायचे, अशा संस्कारात आपण मोठे झालो आहोत। मित्रांनो, समजा आपल्या मालकीचा अतिशय सुंदर बंगला आहे, सर्वोत्कृष्ट गाडी आहे, घरात स्वप्नवत वाटतील अशा सोयी सुविधा आहेत। आपल्याला हवी ती सगळी गृहयंत्र उपकरणं घरात उपलब्ध आहेत। एवढं सगळं असतानाही आपल्याला आनंदाचा शोध का सुरू आहे? सगळ्या गोष्टी माझ्या घरात असताना माझा हा शोध थांबायला नको का? मी म्हणेन ती वस्तू मला उपलब्ध असून देखील मी त्या विशिष्ट संवेदनेला कायम शोधत राहते। याचा अर्थच असा की ही सर्व यंत्रे उपकरणे आपल्याला ती विशिष्ट संवेदना मिळवून देण्यास कुचकामी आहेत। या उपकरणाद्वारे आपण फक्त एक आरामदायी आयुष्यच मिळवू शकतो। मित्रांनो, मगाशी आपण एक संदर्भ घेतला होता। आपण एक आलिशान गाडीमध्ये आहो आणि अचानक आपल्याला एका ऍक्सिडेंटचा समाचार मिळाला। अचानक मिळालेल्या या माहितीमुळे आपण दुखी होतो। हे दुःख निर्माण कोण करतं? आपलं मनच। आपलं मन अस्वस्थ झालं की शरीराच्या सुखावर स्थिती देखील आपल्याला रस वाटण्याचा होतो। भले आपलं शरीर आरामात असेल पण त्यातला मी मात्र या क्षणी अस्वस्थ आहे। सध्याची शरीराची सुखावह स्थिती त्याला आता महत्वाची वाटत नसून मी आता आनंदाचा शोधात आहे। हे उलट देखील असू शकतं। कदाचित मी आरामदायी स्थितीत बसलेलो नसेल, मला जमिनीवर मांडी घालून बसावं लागलं, पण जर माझ्या अंतर्यामी उत्कट सुख असेल तर मी त्याही परिस्थितीत आरामशीर असणार। तर मित्रांनो, एखाद्याला त्या अवस्थेपर्यंत कसं पोहोचता येईल? विश्रांतीनंतर आपण या त्या अवस्थेबद्दल कसं पोहोचता येईल ते डिस्कस करूया।
0: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर परत आपलं स्वागत आहे। विश्रांतीच्या आधी आपण बोलत होतो शरीराची सुखाव स्थिती आणि मी बाहेर परिस्थिती कशी असू दे पण मी आनंदाचा शोधत आहे, तर मी कोण आहे, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल या विषयावर आपण बोललो। मित्रांनो, शरीराची सुखाव स्थिती ही भावनिक सुखाहून भिन्न आहे, याची जाणीव ठेवून त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। शरीराचं सुख हे भावनिक सुखाहून पूर्णतः भिन्न आहे। अंतरंगातलं सुख, अंतर्यामीची स्थिरता म्हणजे आनंद। हा आनंद आपण अनुभवू शकतो, कारण त्यावेळी शारीरिकदृष्ट्या सुख मिळाल्यावरच मी आनंदी होईन असा विचार मी करत होतो। आज जर आपण आनंदही खरेदी करू पाहत आहोत, आपण म्हणतो मी हे खरेदी केलं की आनंदी होईन, पण त्यानंतर आपली शॉपिंग लिस्ट वाढतच जाते। वस्तू खरेदी करण्यास आपला विरोध नाही, आपलं म्हणणं एवढंच आहे की खरेदीचा आणि आनंदाचा सांगळ नका घालू। आपण वस्तू खरेदी करतो कारण ती सुखसोयी देणारी आणि फायद्याची असते, पण ती आपल्याला आनंद पोहोचवते का? मुळीच नाही। खरेदी करताना निदान आपण ते का खरेदी करत आहो हे आपल्याला ठाऊक तरी असतं। शिवाय हे विकत घेतल्यानं मी आनंदी होईन असं खरेदी करताना आपण आपल्या मनाला सांगत असतो। जर आपला आनंद आपल्या भौतिक गोष्टींशी जोडला तर आनंद प्राप्तीचा कालावधी पुढे ढकलला जातो आणि त्याला आणखी एक नवीन अट घालतो। समजा आपण एक घर बांधत आहोत, तेव्हा आपल्या मनात येतं जेव्हा हे घर बांधून पूर्ण होईल आणि मी त्यात राहायला जाईन तेव्हा मी आनंदी होईन, म्हणजेच अजून एक किंवा दोन वर्षांनी मी आनंदी होईन। मी माझं आनंद पोस्टपोन करत आहोत, खरं ना मित्रांनो, दूर ढकलत आहोत। आता हेच उदाहरण पहा, शाळेत शिकणाऱ्या मुलाकडे पाहून आपण म्हणतो बालपण ही आपल्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अवस्था आहे, पण तो मुलगा मात्र आजूबाजूला सिनियर मंडळीकडे पाहून असा विचार करतो की ही मोठी मंडळी किती नशीबवान आहे, यांना गृहपाठ करावा लागत नाही की परीक्षा द्यावी लागत नाही, तो स्वतःला मोठ्या माणसाच्या जागी ठेवून पाहतो। कधी एकदा आयुष्यातील शाळा संपते आणि मी आनंदी होतो असं होतं त्याला। मी महाविद्यालयात गेलो की आनंदी होईल असं त्याला वाटतं। तो महाविद्यालयात जातो आणि त्याचे विचार बदलतात। जेव्हा तो नोकरीला लागेल, लग्न करून संसाराला लागेल तेव्हाच तो सुखी होईल असं त्याला वाटू लागतं। संसार सुरू झाला की त्याला वाटतं त्याची मुलं स्टेबल झाल्यावर तो आनंदी होईल। अशीच काही वर्षे जातात, त्यांची मुलंही स्टेबल होतात। आता त्याचा विचार काय असतो? आता तो म्हणतो मी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आनंदी होईल। म्हणजे तो आनंदी होणार तरी कधी? दरवेळी तो आपला आनंद आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर ढकलत राहिला आणि प्रत्येक टप्प्यावर एक रिकामी जागा न भरता तशीच राहिली। या दुष्चक्रात अडकलेले आपण म्हणत राहतो अमुक अमुक झालं की मी आनंदी होईन। तर मित्रांनो, आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात। एक, आनंद ही स्वतंत्र गोष्ट आहे। दोन, आनंद ही आपली स्वतःची आंतरिक निर्मिती आहे, त्यामुळे आपण कधीही आनंद निर्माण करू शकतो। आपण कार खरेदी करतो आणि मग म्हणतो मी आनंदी आहे। कार ही एक निर्जीव वस्तू असून तिला संवेदना किंवा भावना नाहीत, म्हणजेच ही कार आपल्याला आनंद देत नाही। मग वस्तुस्थिती काय आहे? आपण असा विचार करतो, अरे वा, मी कार खरेदी केली, मला जे हवं होतं ते मी विकत घेतलं। मित्रांनो, म्हणजेच आपल्या आनंदाचे निर्माते आपणच आहोत। आनंद आणि दुःख आपणच निर्माण करतो। मित्रांनो, आपल्या विचारांची निर्मिती आपणच करतो। विचारांवर आपण दुःख किंवा आनंद याचा अनुभव घेत असतो। मित्रांनो, हा विषय खूप मजेदार आहे आणि आपलं सर्वांचा आवडीचा आहे, कारण आनंदासाठीच आपण हे सगळं करतोय। तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत। मी आहे मंगेश आणि आपण ऐकत आहात
रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपण सर्वांसाठी। सावधान रहा, आपला प्रत्येक अभिव्यक्ती क्रियाची प्रतिक्रिया होत असते।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार मंडळी, कसे आहात आणि तुमचा आमचा आपुलकीचा जीवाचा प्रश्न. गाणी ऐकताय ना, ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या. आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोतो, आजचा भाग सुरू व्हायच्या अलीकडे एक तुम्ही एक ट्यून ऐकली, त्याच्यावरनं तुमच्या निश्चितच लक्षात आलं असेल की आज आपण कोणतं वाद्य आजच्या भागामध्ये घेणार आहोत. ही ट्यून जी तुम्हाला मी ऐकवली ती जनरली एखाद्या रिसेप्शनमध्ये किंवा एखाद्या लग्न कार्यामध्ये बरेचदा ही ट्यून आपण ऐकतो. ही ट्यून ज्या वाद्यांनी वाजवलेली आहे ते वाद्य म्हणजे सॅक्सोफोन. आज आपण सॅक्सोफोन आणि इतर विंड इन्स्ट्रुमेंट्स संदर्भातली माहिती ताईंकडनं आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. तत्पूर्वी जाणून घेऊयात आजच्या भागामध्ये आपण कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत. नंबर एक, 1950 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटामधले असे कोणते गाणे होते जे एका अमेरिकन चित्रपटामधल्या गाण्यावर आधारित होते. नंबर दोन, 1984 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता ज्याची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती. नंबर तीन, 1962 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो वेगवेगळ्या साली दोन भाषांमध्ये रिमेक करण्यात आला होता. असे बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या या इंटरेस्टिंग भागाला. स्टुडिओमध्ये डॉक्टर स्मिता सोनी यांचं आणि सगळ्या श्रोत्यांचं स्वरसंध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
1: धन्यवाद
0: ताई. आज आपण सॅक्सोफोन ह्या विषयावरती तसेच विंड इन्स्ट्रुमेंट त्याच्यावरती चर्चा करणार आहोत, तर सॅक्सोफोन त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती श्रोत्यांना सांगाल का?
1: हो, आपण ना स्वरसंध्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची माहिती घेतोय. त्या वाद्यांचा म्युझिक थेरपीत कसा वापर करता येईल यावरही चर्चा करतोय. सध्या आपण बघतोय सुशीर वाद्य म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट, त्यातले सनई, हार्मोनियम, बासरी आणि माउथ ऑर्गन याची माहिती आपण आधीच घेतली आणि त्यांचा वापर केलेली बॉलिवूड मधली गाणी पण ऐकलीत. आता वळतोय आपण काही विदेशी विंड इन्स्ट्रुमेंट्स कडे. तर सॅक्सोफोन हे पितळ्याचं म्हणजेच ब्रासचं एक वाद्य आहे. याचा थोडासा शंखासारखा असाही आकार असतो. याला एका बाजूनी तोंडानी हवा फुंकायचं टोक असतं आणि दुसऱ्या बाजूला कर्णा किंवा स्पीकर सारखं उघडं तोंड असतं. याच्यावरती अनेक छिद्र असून त्यावर कीज म्हणजेच बटणं असतात. वाजवणाऱ्याच्या बोटांनी हवी ती छिद्र उघड झाक करून त्यातून हवे ते स्वर काढता येतात. हे थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाद्य आहे पण अतिशय लोकप्रिय आहे. ऋषी, याची अजून माहिती आपण घेऊया, पण त्यापूर्वी एखादे मस्त गाणे होऊन जाऊ दे ना.
0: नक्कीच, आजच्या भागाच्या पहिल्या गाण्याकडे आपण वळणार आहोत. श्रोतो, 1950 साली रमेश सैगल दिग्दर्शित हिंदी गुप्तहेर चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते समाधी. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत हे गाणं 1945 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटामधल्या एका गाण्यावर आधारित होते. चित्रपटाचे नाव होते डॉल फेस आणि गाणे होते चिको चिको फ्रॉम पोर्टो रिको. गाणं ऐकणारच आहोत. आधी आपण इंग्लिश झलक ऐकणार आहोत आणि त्यानंतर हिंदी गाणं ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूयात. हिंदी गाण्याचे बोल होते गोरे गोरे ओ बाके छोरे. चला तर मग ऐकूयात हे सुरेख गीत.

0: ऋषी, खूप छान गाणं ऐकवलंस. सॅक्सोफोनचा मूड आहे ना, तो एकदम ऊर्जा म्हणजेच एनर्जी देणारा. त्यामुळे असं दिसते की या वाद्याचा उपयोग रॉक अँड रोल किंवा बँड किंवा ऑर्केस्ट्रा यात भरपूर केलेला आहे. आणि यावर तुटक तुटक असा आवाज न येता सलग दीर्घ मेलोडियस असा सूर पण निघतो. त्यामुळे वेस्टर्न क्लासिकलमध्ये पण सॅक्सोफोन भरपूर वापरला जातो. तसंच देशभक्तीची गाणी, सैन्याचे किंवा पोलिसांचे बँड यात पण हे वाद्य भरपूर दिसते. ऋषी, तुला तो सीन आठवतोय ज्यात अमिताभ बच्चन एक बँडच घेऊन येतो आणि स्वतः त्या बँडच्या समोर नाचत नाचत आपलं प्रेम जाहीर करतो?
1: हो, गाणं लगेच माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ते गाण्याचे बोल होते, दे दे प्यार दे शराबी या चित्रपटामधलं. पण आपण आता ह्याच चित्रपटामधलं दुसरं गाणं, ते पण अतिशय सुरे गाणं, त्याच्यामध्ये सुद्धा सॅक्सोफोनचा वापर बऱ्यापैकी केलेला आढळलेला आहे. तर दुसऱ्या गाण्याकडे आता होतो. श्रोतो, 1984 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते शराबी. शराबी या चित्रपटाची प्रेरणा ही 1981 साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटावरनं घेतली होती आणि त्या चित्रपटाचे नाव होते आर्थर. पुढे 1985 साली शराबी चित्रपटाचा कन्नड भाषेमध्ये नी थांडा कनिके या नावाने रिमेक करण्यात आला होता. 32व्या फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये फक्त किशोर कुमार यांनाच 4 गाण्यांसाठी गायक नामांकन मिळाले होते. आणि त्याच किशोर कुमार यांनी गायलेलं गाणं आता आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत, इंतहा हो गई इंतजार की. चला तर मग ऐकूयात शराबी चित्रपटामधलं हे पुढचं गीत.

0: जसे आपण आपली प्राचीनवाद्य बासरी असेल, सनई असेल, हार्मोनियम म्हणजेच पेटी असेल, अशी भारतीय वाद्य श्रोतांना ऐकवली. सेक्सोफोन सुद्धा प्राचीन वाद्य आहे का?
1: खूप प्राचीन नाहीये. हे साधारण 1840 सुमाराला बेल्जियम मधले वाद्य घडवणारे कलाकार अॅडॉल्फ सॅक्स यांनी तयार केलं. नंतर त्यात सुधारणा होत होत गेली आणि आजचं रूप आपल्याला ते दिसतं. याच्या जोडीने क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही वाद्य पण खूप मेळ पावतात. मेळ पावतात म्हणजे हे कॉम्बिनेशन कानांना खूप छान वाटतं, त्यामुळे अनेकदा ही वाद्य एकत्रितपणे वाजवली जातात. त्याला म्युझिकल हार्मनी असं म्हणतात, म्हणजे एकाच वेळी अनेक वाद्य वाजवून ऐकणाऱ्यांच्या मनावर खास परिणाम साधला जातो. जसं बार बार देखो मध्ये पहा ना, एकाच वेळेला क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट हे तिन्ही वाजवलंय आणि शिवाय मस्त रिदम म्हणजे ताल पण आहे. म्हणजे गाणं ऐकता ऐकता आपण पायाने कधी ताल द्यायला लागतो, जणू मनातल्या मनात आपणही नाचतच असतो, नाही का?
0: वा ताई, तुम्ही खूप छान सुरेख माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवतात. श्रोते हो, आता आपल्या आजच्या भागात वेळ झालेली आहे तिसरे गाणं ऐकायची. ताईंनी मगाशी बोलता बोलता गाण्याचे बोल तुम्हाला सांगितलेलेच आहेत. श्रोते हो, 1962 एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं चायना टाऊन. आणि ह्याच चित्रपटाचा 1968 तमिळ भाषेमध्ये कुडी वृद्धा कोयल या नावाने, तर 1959 तेलुगू भाषेमध्ये भाले थमुंडू या नावाने रिमेक करण्यात आला होता. प्रेम नसीर यांच्या 1981 थिकली हा मल्याळम चित्रपट देखील या चित्रपटावर आधारित होता. या चित्रपटामधल्या गाण्यांचा भारतीय लोकसंख्येवर फारसा प्रभाव पडला नाही, परंतु काही निवडक गाणी मात्र घोषित करण्यात आली. त्यापैकी एक गाणे आपण आता ऐकणार आहोत, जे गाणं लोकांच्या अजूनही लक्षात आहे. ऐकूयात गाणं बार बार देखो चायना टाऊन या चित्रपटामधलं.

0: ताई तुम्ही मगाशी क्लॅरिनेट आणि ट्रम्पेट ही दोन नावे घेतली, त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: हो हो, प्राचीन काळी जसं की शीळ किंवा शिट्टी, नंतर प्राण्याचं पोकळ शिंग किंवा समुद्रात मिळणारा शंख, याच्यातून फुंकर मारून आवाज काढणे किंवा मधुर ध्वनी काढणे हे कधीतरी लक्षात आलं असेल, आणि हळूहळू प्रयोग करत करत विंड इन्स्ट्रुमेंट बनली असतील असं मानलं जातं. आपल्याकडे जशी सनई असते ना, तशीच पाश्चात्य देशातली ही क्लॅरिनेट. ती धातूची असते. दे प्यार दे मध्ये पण बँडमध्ये मध्यभागी क्लॅरिनेट वाजवणारा कलाकार आपल्याला दिसतो. तसंच गोमू संगतीनं या गाण्यातही क्लॅरिनेट ऐकू येते.
0: ताई, श्रोत्यांना गोमू संगतीनेच हे गाणं ऐकायचं का?
1: हो जरूर.
0: चला तर मग ऐकूयात. श्रोतो, मराठी चित्रपटामधील गीत हे मराठी भावगीत इतकंच लोकप्रिय आणि अजनमर आहेत. अनेक चित्रपटामधील गीत आजही आपल्याला बोरड पाडतात. असंच एक गीत खेळ सावल्यांच्या या चित्रपटामधलं. हे गीत मराठी रंगभूमीवर लोकप्रिय कलाकार डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्यावर चित्रित झालेलं होतं. या गाण्यामागचा एक गमतीदार किस्सा आहे. झालं असं की या चित्रपटाचे दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांना एक नायक आणि नायिकेमध्ये थोडं खटाळ गाणं हवं होतं. मग ते काही चित्रपटाच्या गोष्टींसोबत काहीच मेळ खाणारं नव्हतं, पण म्हणून त्याचा आशय किंवा चाल मनसोक्त निवडायची सोय होती. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एक चाल आधीच बनवून ठेवली होती आणि ती दिग्दर्शकांना भावली आणि ती चाल त्यांनी लगेच वापरली. श्रीकांत मोघे यांचे शब्द आणि हेमंत कुमार आशा भोसले यांनी स्वरसाज चढवलेलं हे गाणं अजरामर केलं. चला तर मग ऐकूयात गाणं गोमू संगतीनं.

श्रोतो आपण टाईमकडनं याच वाद्यांसंदर्भातली माहिती आणि 1964 साली पैसे झालेला हिंदी चित्रपटातलं असं कोणतं गाणे होते जे देशभक्तीपर गाण्यांसाठी प्रसिद्ध झाले याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे, पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा कार्यक्रम स्वरसंध्या फक्त आणि फक्त FM बँड 107.8 MHz वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: मी डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं स्वर संध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। ताई, आपण आतापर्यंत बरेच मी माहिती लोकांपर्यंत पोहोचवलीत आणि मला पुढचा प्रश्न मला आता असा विचारायचा आहे तुम्हाला की ट्रम्पेट हे मगाशी आपण उच्चारलात तर त्याच्या संदर्भातली थोडीशी माहिती तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
3: हो, आपण विंड इन्स्ट्रुमेंट्स बघतोय आणि ट्रम्पेट विषयी थोडी अधिक माहिती सांगायला मला आवडेल। ट्रम्पेटमध्ये पण हवा फुंकण्यासाठी एक टोक आहे आणि दुसऱ्या बाजूनी सर्वांना आवाज येण्यासाठी एक कर्णा किंवा स्पीकर सारखी उघडी बाजू आहे। याला पण कॉईल सारखं वळण घेणारा पाईप असतो आणि स्वर काढण्यासाठी छिद्रे आणि बटणे ही असतात। पण सॅक्सोफोनचा गोड मेलोडियस आवाज येतो तर ट्रम्पेट, बिगुल, शँक अशी जी फुंकर मारून वाजवण्याची वाद्य आहेत त्यांचा थोडासा मोठा तुतारीसारखा थोडासा बझिंग साऊंड ज्याच्याने भरपूर एनर्जी वाढते असा आवाज येतो।
2: अच्छा, मग ताई मला तुम्ही एक सांगा की आपण जसं आपण स्वरसंध्या या मालिकेत आपण म्हणतोय की आपण वाद्यांची माहिती पण आपण लोकांना देतोय, श्रोत्यांना देतोय, आपल्या त्याचबरोबर ही वाद्य आपल्या म्युझिक थेरपी पॉइंटने कशा पद्धतीने वापरले जातात याची पण आपण माहिती आपण श्रोत्यांना देतोय। तर आज आपण जे सॅक्सोफोन हे वाद्य घेतलेलं आहे ते वाद्य हे म्युझिक थेरपीमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती सांगाल का?
3: म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घ्यायला लागते, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घ्यायला लागते। कसं आहे ना, बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होत असतात। हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणे किंवा वाजवणे किंवा स्वतः म्हणणे यातलं जे आवडेल ते सगळं करायला मुभा असते। आज आपण जी वाद्य चर्चेला घेतलीत ती प्रामुख्याने बँड वर्गातली वाद्य आहेत, त्यामुळे आळस टाकून काम करायला प्रवृत्त करण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या दुःखांचा बागुलबुवा न करता मनाची उभारी उत्साह टिकवून ठेवण्यासाठी या इन्स्ट्रुमेंट्सचा छान वापर करता येईल। तसंच लहानपणी पहा, लग्नाच्या बँडमध्ये वाजवलेलं एखादं वाद्य मोठेपणी आपण जेव्हा खरं वाजवत असू तेव्हा अगदी स्वप्न पूर्ण झाल्यासारखी भावना तयार होईल, नाही का, आणि उत्साह किती वाढेल। त्यामुळे अनेकांना सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट ही वाजवण्याची उत्सुकता असते। अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुःखाने कोलमडलेल्या माणसाचा श्वास हा खूप उथळ वरवरचा असा असतो, नाही का। मग विंड इन्स्ट्रुमेंटमध्ये होतं काय की ते वाजवताना छातीत भरपूर हवा भरून घ्यायला लागते, त्यामुळे तात्पुरता का होईना लांब श्वास घ्यायची त्यांना संधी मिळते आणि सवय लागते। त्यामुळे कोणालाही वाद्य वाजवायला शिकायची असतील तर नक्कीच प्रोत्साहन दिलं जातं।
2: वा ताई, तुम्ही खूप सुरेख माहिती आज श्रोत्यांपर्यंत पोहोचलेली आहे। श्रोतो, आता वेळ झालेली आहे आपल्या ह्या भागातलं पाचवं गाणं तुम्हाला ऐकवायचं। 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते लीडर। व्यावसायिकदृष्ट्या कमी कामगिरी ह्या चित्रपटाने केली, पण या चित्रपटामधलं रफी साहेबांनी गायलेले एक गाणं आहे जे देशभक्तीपर गीतासाठी म्हणून प्रसिद्ध झाले आणि तेच गाणे आता आपण ऐकणार आहोत। कदाचित श्रोत्यांनी ओळखलंच असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत अपनी आझादी को हरगिज मिटा सकते नहीं।

0: ताई मला आठवलं की एखाद्या गोष्टीची जोरदार तयारी सुरू झाली की त्याचा बिगुल वाजला असे म्हणतात, किंवा सैन्याने रणशिंग फुंकले, तुतारीच्या आवाजाने रक्त सळसळले असे शब्द आपण वापरतो. संगीत कसे आपल्या रोजच्या जगण्याचा भागच आहे हे पुन्हा जाणवले. क्लॅरिनेट, सॅक्सोफोन आणि ट्रम्पेट एकत्रित वाजवले आहेत असं अजून एखादं गाणं आहे का हो?
1: आपण मगाशी बार बार देखो ऐकलं ना, त्यात पण अनेक वाद्यांचा सुमेळ म्हणजे हार्मनी होतीच. पर्दा है पर्दा ही सुप्रसिद्ध कव्वाली आठवते का? तसंच बचना ए हसीनो हे ऋषी कपूरचं प्रसिद्ध गीत, त्यात पण अनेक वाद्यांचा असा सुमेळ आहे. त्याच्यामध्ये ही सगळी वाद्य आपल्याला ऐकायला मिळतात. ज्याला झडझडून कामाला लागायचं आहे, ज्याला कम्फर्ट झोनमधून किंवा आळसातून बाहेर काढून पुन्हा ॲक्टिव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी ही बँड प्रकारातली गाणी खूप मदत करतात. आता पुढचं आपण जे गाणं ऐकतोय ना, त्याच्यात क्लॅरिनेट, सॅक्सोफोन, ट्रम्पेट तसंच सुरुवातीला ॲकॉर्डियन पण आहे. आठवतंय का आपण हार्मोनियमसोबत ॲकॉर्डियनची पण थोडी माहिती घेतली होती? ॲकॉर्डियन सुद्धा विंड इन्स्ट्रुमेंटच आहे आणि शिवाय तालासाठी ड्रम्स पण आहेत या गाण्यामध्ये. ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकवता येईल का?
0: नक्कीच. श्रोते हो, 1968 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याच नाव होत ब्रह्मचारी. त्याच चित्रपटाचे नंतर 1970 साली तमिळ भाषेत एंगा मामा या नावाने आणि 1981 साली तेलुगू भाषेत आ देवडू मावय्या ह्या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या संदर्भातला एक किस्सा असा आहे की संगीत अभ्यासक आणि चित्रपट तज्ञ राजेश सुब्रमण्यम यांच्या मतानुसार ह्या गाण्याची धून आधी नाकारली गेली होती. जयकिशन यांनी ही धून शमी कपूर यांना हॉटेल गेलॉर्ड मध्ये ऐकवली. कपूर यांना ही धून खूपच आकर्षक वाटली आणि त्यांनी दिग्दर्शक भप्पी सोनी यांना ब्रह्मचारी मध्ये हे गाणं समाविष्ट करण्याची सूचना केली आणि हे गाणं चित्रपटाचं एक आकर्षण ठरले. हे गाणे लता दीदींनी गायले आहे असे मानले जाते, परंतु हे गाणे गायले आहे सुमन कल्याणपूर यांनी. कदाचित श्रोत्यांना लक्षात नाही आलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. ऐकूयात हे सुरेख गाणं. गाण्याचे बोल आहेत आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हे जबान पर. ब्रह्मचारी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आतापर्यंत आपल्या असं लक्षात आलं की हे जे वाद्य आहेत ही सगळी जी वाद्य ती प्रामुख्याने बँड वर्गातली आहेत हे आपल्याला समजलेलं आहे. पण ह्यात तेवढाच एकच मूड असतो का हो या गाण्यांमध्ये का वेगळ्या प्रकारची पण गाणी म्हणतात?
1: हो, एकच मूड असतो असं मात्र नाही, कारण या वाद्यामध्ये सगळे स्वर वाजवता येतात. शिवाय आवाज मोठा जरी काढता येत असला तरी गोड सुमधूर स्वर पण काढता येतोच. आता हेच गाणं पहा ना, सुहानी रात ढल चुकी किंवा आने वाला पल जाने वाला है. आता ह्याच्यात काही ऑर्केस्ट्राचा मूड नाहीये आणि ऐकणाऱ्याला त्या गाण्यातला अगदी गोडवा हा जाणवतोच.
0: चला तर मग ऐकूयात. शोतो 1989 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं गोलमाल. ह्या चित्रपटाचं 1981 साली थिल्लू मुल्लू तमिळमध्ये आणि 1990 साली आसे गोब्बा मिसे गोब्बा असं कन्नडमध्ये आणि 1995 साली सिवालन मेनन मल्याळममध्ये पुनर्निर्मिती करण्यात आली होती. गोलमाल या चित्रपटाच्या संदर्भात एक किस्सा असा आहे की ऋषिकेश मुखर्जी यांनी आधी ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका साकारण्यासाठी सर्वप्रथम रेखा यांची निवड केली होती, पण नायकाचा मुख्य आधार असलेल्या चित्रपटात ते एका प्रतिभावान अभिनेत्रीला वाया घालवायची असे मुखर्जी यांना वाटले होते. म्हणून त्यांनी रेखा ह्यांच्या जागी बिंदिया गोस्वामी यांना प्राचारण केलं आणि हा पुढचा संपूर्ण चित्रपट 40 कामकाजाच्या दिवसात शूट करण्यात आला होता. चला तर मग ऐकूयात हे सुरेख गीत गोलमाल या चित्रपटामधलं आने वाला पल जाने वाला है.

0: श्रोतो तुम्हाला आमच्या बरोबर संपर्क साधायचा असेल तर मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर तुम्हाला सांगतोय 7414999185। मोबाईल क्रमांक पुनश्च सांगतो 7414999185। श्रोतो कार्यक्रमातलं शेवटचं गाणं खूप छान, तुम्हाला पण हे नक्कीच आवडेल। श्रोतो 1960 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं दिल अपना और प्रीत पराई। मीना कुमारी यांनी त्यांच्या कारकिर्दीमधले जितकी काही अभिनय केले त्यापैकी हा एक उल्लेखनीय अभिनय आहे असे मानले जाते। आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते गाणे ह्या चित्रपटामधले हिट गाणे आहे। हे हवाईन थीम असलेले गाणे जिम रिव्ज यांच्या माय लिप्स आर सील या गाण्यावर आधारित आहे। श्रोतो गाण्याचे बोल आहेत अजीब दास्तान है। चला तर मग हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी आता सोडून चाललोय। अशाच रोचक गोष्टी वेगळ्या इन्स्ट्रुमेंट आणि गाण्यांचं पुढच्या भागात तुम्हाला भेटायला आम्ही पुनश्च येऊ। तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या। ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। धन्यवाद।

0: आज आपल्या सोबत आहेत विश्वविक्रमवीर डॉक्टर मधुसूदन घाणेकर. घाणेकर साहेब, आपले पुन्हा एकदा स्वागत. आपला कार्यक्रम अनेक रसिकांनी ऐकला आणि मला फोन करून सांगितलं की खूपच छान झाला कार्यक्रम, आणि मला काही काही सूचना पण केलेल्या आहेत त्या आपल्या गप्पांच्या अनुषंगाने त्या सूचना येत राहतील. मला पहिल्यांदा आपल्याला विचारायचं की केवळ पुण्यात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारतात नाही, तर जगभरात तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत. तब्बल तुम्ही परदेशाहून अधिक देशांमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या तब कुछ मधुसूदन या कार्यक्रमाचे 12,000 प्रयोग केले तुम्ही. त्याची नोंद जी आहे ती नेमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली.
1: अजून 2-3 पुस्तक आहेत त्याच्यामध्ये झाली.
0: आणि त्याचप्रमाणे तुम्ही 100 वेगवेगळे विक्रम केलेले आहेत, आणि त्यामुळं जगातले जे विक्रमवीर आहेत टॉप 100 त्यात तुमचा समावेश झाला. आणि तुमचा दिल्लीला एक सत्कार झाला त्यानिमित्ताने.
1: हा झाला होता, बरोबर.
0: हा तर त्याचं काय काय प्रयोजन होतं त्याचं?
1: आता तुम्हाला सांगतो म्हणजे 100 वर्ड रेकॉर्ड जे मागेच झाले, आताची जी संख्या आहे माझी ती तो म्हणजे
0: 225
1: आणि तो जो कार्यक्रम झाला त्या 6 राष्ट्रांची एक युनियन वर्ल्ड रेकॉर्ड युनियन म्हणून एक झाली होती, झाली होती 6 राष्ट्रांची. आणि त्यांनी काय केलं, जगातील टॉपमोस्ट 100 जे वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकर आहेत तर त्यांची ती लिस्ट केली आणि त्या सगळ्यांचे सत्कार केले. आणि जवळ 2,500-3,000 ऑडियन्स त्या कार्यक्रमाला होता दिल्लीला, आणि तेव्हा जवळ 10 देशातले प्रतिनिधी त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि एक महत्वाचं की आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे हे जनरल सहज मला मंडळी म्हणतात प्रेमाने चिंता करतो काय आंतरराष्ट्रीय म्हणतात, पण तसं नाहीये खरोखर. म्हणजे ज्याला म्हणतात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती टॉप 100 मध्ये आपलं नाव जे गेलं, गेले 60 वर्ष 55 वर्षांना अधिक काळ मी एकपत्रित कार्यक्रम करतोय, त्यात रेकॉर्ड ब्रेकर म्हणून माझं नाव त्याच्यामध्ये गेलं, त्याबद्दल मला नक्कीच तो आनंद झाला. तर तो दिल्लीला सत्कार झाला मोठा माझा.
0: बर बर बर. आणि त्याचप्रमाणे तुमच्या एका पुस्तकाचं प्रकाशन जे आहे ते बँकॉकला झालं होतं तुमचं.
1: हो, बँकॉकला ते माझं झालं, ते सिग्नेचर अनालिसिस म्हणून. मी जगातील टॉपमोस्ट जे 253 व्यक्ती आहेत त्यामध्ये भारताचा विचार केला तर मग पंडित भीमसेन जोशी असतील, सचिन तेंडुलकर आहे, नंतर स्वामी विवेकानंद वगैरे अशा सगळ्यांच्या हस्ताक्षरांनी सह्या, विवेकानंदांचं सही पण होती, तर अशा सगळ्या मंडळींच्या सह्यांवरती मी ते अनालिसिस केलेलं पुस्तक इंग्लिशमध्ये पुस्तक. आणि ते बँकॉकला माझं तिथल्या एका हॉटेलमध्ये इंटरनॅशनल हॉटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं माझं.
0: बापर, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे हे फार मोठी आयोजन हे तुमचं मला 101 पुस्तक होतं.
1: आणि आणखी आता राहण्याचा हँडरायटिंग अनालिसिसचा विषय निघाल म्हणून एक छोटी माझा एक अनुभव सांगतो. की दुबईला मी जेव्हा गेलो होतो तर तिथे गेल्यावरती माझ्या एका चाहत्याला बोलणं तरी कळलं की डॉक्टर मधुसूदन घाणेकर इकडे आले नाही दुबईला. तर ते मला पत्ता काढत काढत शोधत शोधत माझ्याकडे आले, आणि माझं जे अक्षर सांगते स्वभाव म्हणून पुस्तक आहे तर ते पुस्तक त्यांच्या हातामध्ये होतं. ते म्हणाला मी मुंबईला मी ते पुस्तक घेतलं विकत, आणि नंतर म्हणे मला तुम्ही कुठे असता काय वगैरे मला कल्पना नव्हती, तर मला तुम्हाला भेटायचं होतो. तर मग योगाने मला कळलं की तुम्ही दुबईमध्ये आलात, तर मला त्यांनी पुस्तक नुसतं घेऊन मिळाले. तर मला त्यांनी सांगितलं सर म्हणजे मला तुमची सही पाहिजे याच्यावरती. हा जर जो भाग असतो ना की कलावंताला लेखक किंवा साहित्यिक चाहता आपल्याला असं तो म्हणाला अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो की ही व्यक्ती कुठे मला भेटेल, तर आणि हा आयुष्यभर राहणार
0: आनंद असतो.
1: आपल्याला आयुष्यभर अनेक माणसं भेटत असतात, पण अशा प्रकारचा जो अनुभव येतो तो अनेक पुरस्कारांपेक्षाही मौलिक
0: मौलिक पुरस्कार तो असतो. वाचकांचं प्रेम आपल्या काही सेलिब्रिटी वगैरे तुम्हाला कधी झाले का त्यांच्याशी इंटरॅक्शन झाले तुमचं काही
1: सेलिब्रिटी? हा सेलिब्रिटीच्या दृष्टीने म्हणतो नेपाळचे जे पंतप्रधान जे होते शंकर कोविराला, तर तिथे एक इंटरनॅशनल ऍस्ट्रॉलॉजीची कॉन्फरन्स होती. तर तेव्हा त्यांनी निवडक आमच्यापैकी म्हणजे तिथे आलेल्या कॉन्फरन्स आलेल्या निवडक 40 जणांना त्यांनी चहापानासाठी बोलवलं होतं. त्यामध्ये भारताच्या वतीने मी होतो त्यामध्ये, आणि अगदी शेजारी बसून त्यांच्या ज्या गप्पा वगैरे झाल्या इतकं साधे राहायचे ते एकदम. आणि एवढंच नाही तर नम्रता किती असावी हे त्या अशा पंतप्रधानांकडनं शिकण्यासारखं. तर ते मला दोन्ही हात जोडून आम्हाला म्हणाले की देश में अगर कोई आपको असुविधा प्राप्त होईल तर आम्ही दिलगिरी चाहता हूं. इतकी नम्रता ही कशी असावी तर ती त्यांच्याकडनं शिकण्यासारखी. नंतर 2007 साली माझा एक कार्यक्रम होता आणि त्याच्या याच्यामध्ये

0: सत्तर जण श्रेष्ठ जणांचा प्रचार करायला मी रेल्वे यात्रा केली. तो माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. 24 दिवस रेल्वे यात्रा केली. तर या यात्रेच्या निमित्तानं अटल बिहारी वाजपेयींना मी भेटलो. त्यांच्यावर अर्धा पाऊण तास होतो. आणि नंतर त्यावेळेस मोदी हे मुख्यमंत्री होते गुजरातचे. तर मोदीजींबरोबर काही वेळ होतो आणि अटलजींबरोबर एक तास भरतो. तर त्यांच्या सहाय्यांवरनं पण मी त्यांचा स्वभाव वगैरे सांगितले. त्यांनी चांगला मला प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारचा दिला. आणि नंतर एक आठवण सांगायची म्हणजे देवांची माझी प्रत्यक्ष गाठ नाही पडली. पण पुण्यामध्ये बापू वाटवे म्हणून ते नाही तसा तर त्यांचे ते खास मित्र देवांचे. तर बापू वाटवेंनी मला एकदा घरी बोलवलं. मला म्हणाले अरे बाबा आमच्या एका मित्राच्या सेवेवरनं सांग. म्हटलं कोण मित्र? म्हणजे देवानंद. म्हटलं अरे बाबा म्हटलं येण्यात का पुण्यात एवढं? त्यामुळे काय शक्यता फार कमी आहे. मग ते म्हणे असं कर म्हणे लिहून दे मला. तर देवांच्या सेवेवरनं मी सगळं ते मनोविश्लेषण लिहून दिलं. त्यांनी ते देवानंदला पाठवलं आणि देवानंदनी बापू वाटवेंना फोन करून सांगितलं की आपल्या मित्रांनी जे माझ्या सहीचं मनोविश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण खूप अगदी बरोबर तिथे केलेले. ही पावती फार मोलाची पावती मिळाली
1: आपल्याला. पण हे सगळं हस्ताक्षर म्हणजे तुमचं हे करणं वगैरे हे शिक्षण कुठे घेतलं तुम्ही सगळं?
0: नाही मला कोणी गॉडफादर नाही. मी स्वतः मुळामध्ये मला माणसांचा प्रचंड वेळ तिथं मी कधी राहू शकत नाही. आणि कारण असं की कोणी भेटतं पण मी विनाकारण कोणाला भेटणारा माणूस. त्यामुळे काय झालं की त्या माणसाचं कंगोरे आपल्याला कसे माहिती करून घेतात येईल सकारात्मक दृष्टीने. मग त्याच्या बॉडी लँग्वेज असेल आवाज असेल सहीवर हस्ताक्षरावरचं म्हणून मी अंदाज बांधायला लागलो. आणि त्यामुळे कसं झालं की पहिल्यापासून माझा छंद असाच की दुसऱ्यामधले जे काही चांगले गुण असतील त्याची दखल घ्यायची. आणि नुसती घ्यायची असं नाही. आता लोक काय म्हणतात दुसऱ्याला हो मला ती व्यक्ती भेटली चांगली बरं का. पण ते जर त्या व्यक्तीला जर समोर तुम्ही जर त्याला दाद दिली अरे तुझा हा गुण घेण्यासारख्या बरं का तुझं कॉन्सन्ट्रेशन बरोबर असते कॉन्फिडन्स असा होता असा तर त्या माणसाचं आणखी मनोरंजन
1: मुक्त कंठाला तुम्ही स्तुती
0: करता. आणि त्यामुळे कुठलाही फरक न करता लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं जगनमित्र
1: व्हायचं.
0: त्यामुळे त्यातून माझं ते डेव्हलप होत गेलं.
1: या विक्रमातून तुम्ही काय की अफलातून विक्रम 11 तास सलग गाणी सादर करणे वगैरे.
0: हा सांगतो. तर यामध्ये एक मी कार्यक्रम केला 18 तासाचा कार्यक्रम केला नॉन स्टॉप. तो सुद्धा कुठे केला धारावी झोपडपट्टी एरियामध्ये. आणि आणखी एक सांगायचं झालं की माझे जे सगळे जे वर्ल्ड रेकॉर्ड आहेत की माझी बायपास सर्जरी झाल्यानंतरचे. त्यामुळे माझं रेकॉर्ड कोणाला मोडायचं असेल तर त्याला
1: बायपास करून
0: द्यायला. 2003 माझी बायपास झाली आणि त्यानंतर हे सगळे 225 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. तर धारावीमध्ये जो मी कार्यक्रम केला त्याच्या आधी जेमतेम 16 महिन्यापूर्वी मला 10 वेळा हार्टचा त्रास झाला होता. आणि परंतु ज्याला कार्यक्रम म्हटलं की माझं सगळं आजारपण वगैरे सकाळी पहाटे 6 सकाळी 6 ते रात्री 6 असं आपलं रात्री 12 सॉरी 18 तास नॉनस्टॉप संपूर्ण धारावी एरियामध्ये पिंजून काढला. म्हणजे तिथल्या त्या घराघरामध्ये झोपडी झोपडीमध्ये तिथे जाऊन कारण आशियातली सगळ्यात बकल वस्ती म्हणून ती प्रसिद्ध म्हटली जाते. तर त्या ठिकाणी जाऊन मी निरपेक्ष भावनेने कार्यक्रम करत गेलो आणि चालता बोलता हिंकात फिरता असं. आणि निरपेक्ष भावना कोणाकडे एक पहिली नाही किंवा काही नाही. हॉटेलमध्ये सुद्धा गेल्यावरती पहिल्यांदा मी मला काही चहा नाश्ता करत असेल ते करणार त्याचं पेमेंट करणार आणि मग त्यांना सांगणार हो तुम्ही असं असं करतो तुमच्या सेवेवरून मी स्वभाव सांगतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का म्हणे अरे आपल्याकडे नाश्ता काढण्याकरता त्यांनी हे आपलं असं काहीतरी केलं. म्हणजे इतकी मी खबरदारी सगळी ती घेतली. तो माझा विक्रम एक. नंतर 24 दिवस रेल्वे यात्रा केली. आणि जे आपण करू ते समाजाभिमुख असावं. त्यामुळे नेत्रवन प्रसारचा कार्यक्रम तो 24 दिवस रेल्वे यात्रा केली त्याचा सईच्या माध्यमातून. तसंच पुण्यामध्ये ऑर्गन डोनेशन
1: म्हणजे
0: त्यासाठी संबंध पुण्यामध्ये 10 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 12 तास 10 दिवस मी तो उपक्रम राबवला. आणि प्रत्येकाच्या सहीवरनं त्याचा सकारात्मक संवाद सांगितला. परंतु या सगळ्या मंडळीमध्ये मग रेल्वे यात्रा असेल किंवा आवेदनाचा भाग असेल तर त्यातून मी सामाजिक कार्यासाठी कार्यक्षम असणारे कार्यकर्ते कोण त्याचा शोध मी घेतला. आणि जेव्हा रेल्वे यात्रा केली तेव्हा जवळ 1000 कार्यकर्त्यांचा शोध घेतला. आणि त्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी त्यांच्याकडे मी तो अहवाल सादर केला. 1000 कार्यकर्ते त्यांना त्या माध्यमातून मिळाले. आपण जे करू त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे हा
1: पहिला. गाण्यात सर आता एक ब्रेक घ्यायची वेळ झाली. आपण ब्रेक तुमच्या पुढच्या कार्यकर्तीविषयी बोलूया.
0: हो चालेल चालेल.

0: पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण शहर. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसले आहे आणि पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालयही आहे. पुणे भारताचे 6वे सगळ्यात मोठे शहर आणि महाराष्ट्राचे दुसरे सगळ्यात मोठे शहर आहे. मी पुणेकर संजना साळुंखे आणि आपण ऐकत आहात ऐतिहासिक आणि सामाजिक माहिती देणारा आपला झक्कास रेडिओ, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.
1: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: ब्रेक नंतर सर्व रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत डॉक्टर मधुसूदन घाणेकर आहेत, ज्यांच्या नावावर जवळपास 225 विक्रम नोंदलेले आहेत. आपल्या सगळ्यांना खूप आश्चर्य वाटेल की त्यांनी हे सगळे विक्रम जे आहेत त्यांची बायपास सर्जरी झाल्यानंतर म्हणजे 2003 सालानंतर केलेले आहेत. जवळपास 45,000 वरती त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. त्यांनी ऍव्हरेज दिवसातून 3-4 कार्यक्रम ते करत असतात आणि असं हर हुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. घाणेकर सर, आपल्याला पुन्हा एकदा स्वागत. आता मला तुमच्या पुढच्या काही विक्रमांकडे जायचंय, ज्यामध्ये तुम्ही सलग 11 तास गाणी वगैरे म्हणण्याचे कार्यक्रम केलेले आहे.
3: हा सांगतो. आणि हे कार्यक्रम मी खुलेपणाने केले, सगळ्या प्रेक्षकांच्या समोर रसिकांच्या समोर केले. एक म्हणजे शिट्टीवरती नॉनस्टॉप 111 गाणी मी वाजवली, 6 तास लागले.
2: पुन्हा एकदा श्रोत्यांना सांगायचं की शिट्टीवरती 11 तास गाणी गायची म्हणजे तुमच्या लंग्स मध्ये किती एनर्जी लागते. तुम्हाला
3: 6 तास
2: आणि ज्यांचं बायपास झालंय त्यांना किती अवघड गोष्ट आहे ही सगळी.
3: तर नॉनस्टॉप 111 गाणी चिट्टीवरती वाजवली. आणि हे सगळे जे विक्रम आहेत ते त्यात पुन्हा सांगायची एक गोष्ट की कोणाकडनं स्पॉन्सरशिप नाही, त्याला तिकीट नाही, हे फार महत्व त्याच्यामध्ये. तर आपण बाहेर बघतो काही जणी विक्रम करतात, त्यांना बँकेत बँका म्हणा किंवा वेगळ्या संस्था यांच्याकडनं पैसा घेतात, मी कोणाकडनं एक पै घेतली नाही. आणि ऑडियन्सला निखळ आनंद देणं आणि याच्यामध्ये नंतर रफीचा एक विक्रम केला, मोहम्मद रफीची 112 गाणी नॉनस्टॉप मी गायली आणि त्याला निवेदक वगैरे कोणी नाही. आजकाल काही काही गाय काही जण विक्रम करण्याचा प्रयत्न करतात, संबंध ताफा असतो संगीत वाजवण्याचा, शिवाय बरोबर गायक पण असतात. त्या याच्यामध्ये तुम्ही 10-12 तास कार्यक्रम केला तर तो काही विक्रम नाही होऊ शकत. पण त्यांनी एकटाच गायक नॉनस्टॉप ते सुद्धा आणि त्या निवेदक पण मीच, त्याची तयारी पण सगळं सबकुज मोडू सुद्धा.
2: तर ते 12 तास सुद्धा एक सिनेमा पण तुम्ही केला होता की ज्यात
3: केला किशोरची 113 गाणी घेतली नॉनस्टॉप.
2: तो
3: सिनेमाही केला त्याचं माझं वर्ड रेकॉर्ड झालं. तर ते नक्षत्र.com म्हणून मी 3 तारीख केली.
2: हा,
3: त्यात 27 हिरोईन्स होत्या आणि मी एकटा घेऊ आणि त्याची प्रेरणा सुद्धा मी देवानंद साळुंखेकडनं घेतली. तर ते कारण असं की वयाच्या 83 वर्षी त्यांनी चार्शीत नावाच्या सिनेमामध्ये त्यांनी हिरोचं काम केलं
2: होतं.
3: अरे म्हटलं आपण सुद्धा ते काम करायला, आपण असं कारकिर्द करायला काय हरकत आहे. 27 हिरोईन एकटा हिरो आणि त्याच्यामध्ये 20 गोष्टी एकट्याने केल्या, म्हणजे संकल्पना, कथा, पटकथा, संवाद, गाणं, लिहिणं, गाणं, संगीत देणं, अशा सगळ्या गोष्टी निघाल्या आणि मी एकटाच हिरो त्याच्यामध्ये होतो पूर्णपणे. तर तो जवळ 47-40 मिनिटांचा तो शॉर्ट फिल्म होती आणि त्या फिल्मचं माझा वर्ड रेकॉर्ड झालं
2: त्याच्यामध्ये. खरोखर कळतो का? आणि तुम्ही एक मधुबोली नावाचा एक कार्यक्रम करता ज्यामध्ये कुंडली हस्तरेषा अंकशास्त्र
3: बरोबर
2: वाहनशास्त्र रंजक कार्यक्रम करतात.
3: हा, आता वेगवेगळे ते असतात कार्यक्रम, मग त्याच्यामध्ये नुसतं मधुबोली असतं तेव्हा मग सगळंच असतं. मग त्याच्यावरती मी कुंडलीवरती भाष्य करतो, नंतर पाणेष्टीवरती भाष्य करतो, अंकज्योती शस्त्रावरती असतं, असं सगळं असतं. आणि दुसरा तो अक्षरातील प्रतिबिंब पण जो असतो तो सहीवर्ण कार्यक्रम असतो. आणि तो कार्यक्रम म्हणजे कसा करतो की कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे शास्त्र म्हणजे नेमकं काय आहे तर ते रोजच्या दैनंदिन जीवनातले उदाहरण निष्क्रिय पद्धतीने सांगतो आणि मग नंतर जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला बोलवतो, मग फळ्यावरती प्रत्येकाला आपली सही करायला सांगतो आणि मग ऑन द स्पॉट प्रत्येकाच्या सहीचं सकारात्मक दृष्टिकोन लगेच इमिजिएट ते मी करतो. आणि त्याच्यामध्ये बरोबर 10,000 ओव्हर मध्ये प्रयोग झालेत, त्यांनी माझं वर्ल्ड रेकॉर्ड झालेले त्याच्यामध्ये. पुण्यामध्ये एकदा हे पण केलं होतं, बस डे होता, बस डे तो सुद्धा मी सकाळी 6 ते रात्री 6 असा 18 तास तो कार्यक्रम केला. बस मधून फिरलो संबंध म्हणजे त्याचा दिवसभराचा पास काढला आणि भेटेल त्या प्रत्येक पॅसेंजरच्या सहीवरनं त्याला मी विनामूल्य म्हणून स्टेशन त्याचं केलं आणि खूप आनंद त्यातनं तो मला मिळाला.
2: म्हणजे आनंद वाटणं मला वाटतं हेच तुमचं ध्येय आहे
3: सगळ्यांना. बरोबर, जे आपल्याला येतं ते दुसऱ्याला द्यायचं.
2: बरोबर बरोबर बरोबर. तुमचं ऑर्गन डोनेशनचा जो कार्यक्रम तुम्ही केला होता गेल्या वर्षी, मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्ही केला, पंजाब वगैरे भागात मध्ये
3: जाऊन ते काय मी बाहेर नाही केला, हा कार्यक्रम पुण्यात केला. परंतु नागपूरला 2017 मध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती ऑर्गन डोनेशनची, तर त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं होतं. आणि अर्थात तेव्हाही म्हणून मी सहीवर्ण सभा वगैरे केलाच त्याच्यामध्ये, त्याच्यावर हा प्रसाद केलाच. परंतु ऑर्गन डोनेशनचा जो कार्यक्रम जो केला प्रसाद, तो पुण्यामध्ये केला 10 दिवस नेतो.
2: आणि कसं म्हणजे रिस्पॉन्स कसा होता लोकांचा त्यावेळेला?
3: रिस्पॉन्स चांगला, प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला.
2: आणि कसं म्हणजे भावना असतात अशा
3: याच्यामध्ये काय असतं, मी जर नुसतीच पत्र वाटत गेलो असतो की आवेदन शिर्षण आवेदन, तर लोक येण्याची जसे साड्यांचे सेलचे पेपर असतात की नाही, लोक बघतात आणि टाकून देतात, तसं लोकांनी टाकून दिलं असतं. पण मी काय केलं की पहिल्यांदा त्यांना सांगितलं की मी तुमच्या सहीवरून स्वभाव सांगतो आणि फक्त तुम्ही आधी लिहा आवेदन शिष्टदान, आणि ते त्यांना स्पेसिफिक लिहायला सांगितलं, मग सही करायला सांगितली. म्हणजे मग त्यांच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये ते हॅमर झालं ब्रेनमध्ये की आपण आवेदन केलं पाहिजे. आणि मग त्याच्या सहीवरनं सकारात्मक सांगितलं. मी जर नुकतं म्हणायला गेलो असतो की जरा 2 मिनिटं ऐका मला आवेदनाची माहिती सांगायची, मग लोक काय म्हणाले की हा ते आम्हाला माहिती, आम्ही टीव्हीवर बघतो पेपरमध्ये वाचतो, तुम्ही हे सगळं वेगळं सांगायला पाहिजे आम्हाला. बरोबर की
2: नाही?
3: कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं करायचं किंवा सामाजिक उपक्रमांचा प्रसार कसा करायचा, तर या सगळ्या कलांचा मी तो उपयोग केला. आता एक राहिलं की मी म्हटलं की 17 देशांमध्ये माझे कार्यक्रम झाले. मी कार्यक्रम कसे केले, माझी तिथे कोणाशी कॉन्टॅक्ट नाही, एखाद्या देशाची संपर्क साधून तिथे कार्यक्रम करायचा म्हटलं 7-8 महिने लागतात, तिथल्या हॉलचं भाड्यावर जाणार खर्च, मी त्याच्यावर कशावरती अवलंबून राहिलो नाही. आणि मी मुळात व्यासपीठाची व्याख्या बदलली, मला उभं राहण्याकरता असलेली आवश्यक जागा किंवा बसण्यापूर्वी जागा आणि समोर किमान एक ऐकणारा श्रोता, बस माझं ते व्यासपीठ झालं. आणि मग असे मी कार्यक्रम करत गेलो. विदेशामध्ये कार्यक्रम करताना सुद्धा मग विमानात केला, विमानतळावरती केला, साईट सीन करता करता केला, रस्त्याने जाता जाता केला. मग त्या कार्यक्रमासाठी आता तुम्हाला आणखीन एक सांगतो अनुभव की मकाऊला मी गेलो होतो चीनच्या बाजूला, तर तिथे मी ट्रेन मधून चाललो होतो. मग मला म्हटलं इथं तर भाषेचा इंग्लिश सुद्धा कळत नाही. बरोबर की नाही? आणि मग मी काय केलं, मग मी ऐकलं की मला अचानक एक युक्ती सुटली. मग मी तिथे माझ्यावर काही 1-2 म्हणजे ती महाराष्ट्रीयन, तर त्यांना मी बोललेलं कळत होतो. मग तिथे मी 2 काही मिनिटांचा मी तिथे हे केलं, एक आविष्कार सादर केला. मी ते गाणं म्हटलं, आता ऋषी कपूर गेला ना, तर त्याचं जे गाणं होतं ते बच्चना हे हसीनो लो मैं आ गया, आणि नंतर तो म्हणतो बकाव. तर मी बच्चना हे हसीनो लो मैं आ गया मकाव, आणि मकाव म्हटलं होती त्या ट्रेन मधून सगळे लोक माझ्याकडे बघायला लागली. मग मी तिथे मग काही पेरेंट हसण्याचे प्रकार करून दाखवायला लागलो ट्रेन मध्ये, आम्ही गर्दी दिसतो. आणि त्याच्यावर मग शिट्टीवरती गाणं, मुळामध्ये शिट्टीवरती गाणं इतकं सोपं, त्याला वाद्य बरोबर न्यायला लागत नाही, वाद्य आपल्या बरोबर होतं गॅसमध्ये, शिट्टीवरती गाणी वाजवली. आणि लोकांना त्या शिट्टीत भाषा महत्वाची नसते, त्याचं ना देतो फार महत्वाचा, त्यामुळे शिट्टीवरची गाणी त्या मकाव मधल्या लोकांनी ऐकली. म्हणजे मनोरंजन करण्याकरता भाषेला जसं काही नाही, तर सिग्नेचर अनालिसिस मग काही काही ठिकाणी फॅन वर्धन मी सांगतो इंग्लिश जनरली काही काही देशांमध्ये आहे. थायलंडमध्ये मी गेलो होतो, तर तिथे मी सेवरनं जो कार्यक्रम करतो सिग्नेचर अनालिसिस सगळ्यांचं करत गेलो. तर नंतर मी जेव्हा परत भारतामध्ये आलो, तर जवळ 6 महिन्यानंतर थायलंडमधल्या एका व्यक्तीचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं, माझं ते पत्र पण दिलं होतो प्रत्येकाला, मी काय माझा बायोडाटा होता शॉर्ट पण इंग्लिशमध्ये, आणि ते पुन्हा प्रत्येकाला सर्टिफिकेट पण, तर त्यांनी ते जपून ठेवतो. तर बायोडाटावरती वाचून तो माणूस माझ्याशी जवळ स्वतंत्रने मला फोन केला आणि जवळ 1/2 तास माझी गप्पा मारत होता. तो म्हणाला, राहू म्हणे घाणेकर साहेब तुम्ही काय काय करतो, आणि म्हणे माझी मुलगी लाफिंगवरती PhD करते. तर ते म्हणे, आणि मग ते म्हणाले की मला तुमची आठवण झाली की तुम्ही सहीवरनं सवाद सांगितला आणि शिवाय लाफ इंटरनॅशनल अवॉर्ड दिला. त्यामुळे त्यांचं सर्टिफिकेट जपून ठेवत होतो, त्यांच्या मुलीच्या नावाने पण सर्टिफिकेट दिलं होतं, त्यामुळे त्यांना आठवण झाली आणि त्यांनी आठवणीने मला फोन करून सांगितलं. आणि हे करता म्हणजे मी म्हटलं ना की जसं विमानात विमानतळावरती दुकानात हॉटेलमध्ये हॉस्पिटलमध्ये कुठेही, त्यामुळे मी संकोच करत नाही. जिथं जिथं रसिक आहे तिथे तिथे मी जातो. आणि एवढंच त्याचं म्हणजे काही ठिकाणी अशा मी सारस बघितलं एकदा कार्यक्रम केला, तर भोवताली माझ्या फेरीवाले होते, गजरेवाले होते, बूट पॉलिश करणारा होता, तो पाळणेवाला होता, फुटणेवाला होता, आणि सगळ्याच जण माझ्या भोवती गोल बसली होती. अहो यांचं मनोरंजन कोण करणार, नाट्य समीक्षकांनी मला टीका केली, काय घाणेकर म्हणे कार्यक्रम चीप करतात. म्हटलं चीप काय, म्हटलं तुम्हाला आधी तुम्ही म्हणून महत्वाचं आहे, मानव तर प्रसाद केला गेला पाहिजे, या लोकांचं मनोरंजन कोण करणार, बरोबर की नाही? अगदी कसा कसा प्रसाद मिळणार, मग या लोकांना मनोरंजन करावं कोण राहणार? मी तिकडे स्वतः जागेवर जातो, भाजीवाला असेल बर, त्याला काय बाहेरची तिकीटं काढून नाटक सिनेमा बघायला मिळणार नाही, मग त्याला कोणतरी येते आणि आपलं कौतुक करते, तर त्यामुळे मला तो प्रतिसाद खूप चांगला मिळत गेला.
4: हो हो हो सर, परत एकदा मला एक छोटा ब्रेक घ्यायला लागेल, कारण शेवटचे 10 मिनिटं असतील त्यामध्ये आपण तुमचा वेगळा परफॉर्मन्स आपण कुठेही जाऊ नका. आणि आता ब्रेक आपण घेतो, ब्रेक नंतर परत लगेच आपण घाणेकर सरांना भेटणार आहोत.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंद वाटा.
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर घाणेकर सर, एक तुमचा व्हिडिओ मी बघितला मध्ये, त्यामध्ये तुम्ही येरे येरे पावसा हे गाणं मान्यवर गायक किंवा गायिका कशा गातील याचं तुम्ही एक छान प्रत्यक्ष करून दाखवलं. त्यामुळे तुमच्यातला एक अभिनेता सुद्धा आम्हाला दिसला होता, त्यावेळेला एक गायक पण दिसला होता त्यामध्ये. काय कशा प्रकारे केला होता तुम्ही तो?
2: आता जो मी कार्यक्रम सादर करतो तेव्हा तो त्याच पद्धतीने मी आता सादर करतोय की 1978 दरम्यानचा काळ असेल आणि पावसाळ्याचे दिवस होते जून जुलैचे आणि बालगंधर्व रंगमंदिरामध्ये एक कार्यक्रम होता मोठा की त्या कार्यक्रमामध्ये भारतातले दिग्गज गायक त्या कार्यक्रमाला आले होते. काय झालं, संध्याकाळी नंतर कार्यक्रम संपला, कार्यक्रम संपल्यानंतर रसिक सगळे गेले आणि नंतर जे गायक कलाकार होते त्यांची सगळी वाद्य वगैरे पण एका टेम्पो मधून गेली पुढे आणि नंतर काय झालं की गायक कलाकार जे आले होते ते म्हणजे कारमध्ये जाण्याकरता म्हणून बाहेर पडले तर मुसळधार पाऊस सुरू झाला. आता जाणं शक्यच नाही. मग तिथले जे संयोजक होते ते म्हणाले तुम्ही असं करा, मी खुर्च्या आणतो पावसा आणि तुम्ही त्यात बसून घ्यायचे आणि बसल्यानंतर मग पाऊस काय थांबायला तयार नाही. मग त्या आयोजकाच्या मनात एक वेगळी कल्पना आली, तर तो म्हणाला की तुम्ही अनसा आलेच आहात तर जरा थोडं जरा काहीतरी होऊन जाऊ दे म्हणे. म्हणे असं करा की प्रत्येकाने आपल्या शैलीमध्ये एकच गाणं आपापल्या शैलीमध्ये सादर करा. बरं म्हणे. तर मग सुरुवातीला पंडित भीमसेनजी जोशी होते म्हणजे तेव्हा त्यांना भारतरत्न नव्हता मिळालेला, तर पुण्याचं एक भूषण, तर पंडित भीमसेन जोशींनी ते गाणं कसं म्हटलं ते बघा सुरुवातीला.

0: नंतर आलं रफी साहेब
1: क्या
0: मोहम्मद
1: बात
0: रफी,
1: है.
0: तर त्यांनी कसं म्हटलं ते बघा, हेच गाणं त्यांनी त्यांच्या अडंगामध्ये म्हटलं, ये रे ये

नंतर मुकेश कसं त्याची झलक सादर करण्यापूर्वी एक मला आठवण झाली की त्याच दरम्यान 77-78 दरम्यानच किंवा त्या आधीपासूनच एक क्रेज होती दाढी वाढवण्याची. तरी दाढी वाढवण्याची क्रेज का आली होती त्या काळातल्या बऱ्याचशा तरुण मंडळींचे प्रेमभंग वगैरे झाले होते. मग त्यातल्या काही आणि त्यामुळे काही जणांना मुकेश तेव्हा खूप आवडत होता तरुण पिढीला. आणि मग तेव्हा त्यातला एक गायक म्हणजे दुसरं तर कशाला उदाहरण घ्या माझं उदाहरण. तर मग मी माझ्या एका मावशीला विचारलं म्हटलं तो मुकेश तर गाणं कसं म्हणत म्हणाले काय सोपं आहे म्हणे तू पावसात भिजून आलायस खूप असं समज आणि डोकं बिकं पुसू नकोस तुला जाम थोडी जरा सरली थोडं नाकात म्हणजे तुला मुकेश गाणं जमेल ती मला आठवण झाली. तर त्यावेळेस मुकेश साहेबांनी कसं गाणं ते सादर केलं ते तुम्हाला ऐकवतो.

0: वाह वाह.
1: आणि या गाण्याच्या माध्यमात सुद्धा एक आणखीन एक मसला होतो, गाणं भाग्यांक म्हणून सुद्धा मी एक कार्यक्रम करतो, म्हणजे ज्याला म्हणतील किंवा आता आज उदाहरणार्थ किशोर कुमार, किशोर कुमारची जन्मतारीख किती, तर 4 ओव्हर, त्याचा भाग्यांक 4. आणि त्याच्या बाबतीत काय झालं की त्याच्या आयुष्यावरती 4 अंकाचा इतका प्रभाव पडला की त्याच्या आयुष्यामध्ये 4 बायका आले. आणि म्हणून मी एरवी म्हणतो की समजा तुमच्यापैकी जर कोणाचा जर जन्मतारीख 4, 13, 22 31 असेल तर असं समजू नका की आपल्या आयुष्यामध्ये 4 बायका. तर 4 बायकांचं वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारचं असतं की त्यांच्या आवाजामध्ये हरवणारीपण असतो की आवाजामध्ये चमत्कृती असते. तर किशोर कुमारची सईमध्ये सुद्धा चमत्कृती पाहायला मिळते, कारण त्या सईमधल्या रेघा काही थोड्याशा तीव्र धार त्याला असल्यामुळे आवाजामध्ये यॉडलिंग वगैरे जे येतं ते सईमुळे किंवा 4 बायकांमुळे सुद्धा येतं. आता आपल्याला माहिती आहे तर किशोर कुमारची एक झलकच समजा दाखवायची असेल तर ती तुम्हाला ऐकवतो. ये दिल न होता बेचारा, कदम न होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता हो. ये दिल न होता बेचारा, कदम न होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता.
0: क्या बात है,
1: क्या पड़ेगा दुख झेलना सिखा हमें भी पत्थर से खेलना, दुनिया पड़ेगा दुख झेलना सिखा हमें भी पत्थर से खेलना, सूरत कभी तो दिखाएगा खड़े हैं वीरा हमें, ये दिल ना होता बेचारा. तर अशा प्रकारे प्रत्येक गायक म्हणजे जन्मतारखे भाग्यांकानुसार प्रत्येक गायकाचे काही गाणी कशा प्रकारे सादर होतात, तर तसा तो गाणारा भाग्यांक म्हणून सर तुम्ही कार्यक्रम
0: आणि तुम्ही साहित्य गौरव पुरस्कार देखील दरवर्षी प्रदान करत असतात, लेखकांना त्यातून छान प्रेरणा मिळत असते. आणि मला सांगायला आवडेल की या पुरस्कार तुम्ही 1 वर्ष मला देखील दिला होता
1: पुरस्कार. मी लेखन केलेलं आणि दुसरं म्हणजे माझा आवडता विषय ना चित्रपट क्षेत्र, गाणी संगीत आम्हाला आवडतं क्षेत्र. आणि काय होतं बाहेर आता जे पुरस्कार दिले जातात अनेक ठिकाणी, तर चित्रपटाविषयी लेखन करणाऱ्या लेखकाला साहित्य तर त्यामुळे कसं की जे कोणी करत नाही तिथं आपण थोडं कमी आपण आपल्याला जर हातभार झाला दुसऱ्याला आनंद देता आला तर म्हणून तो ते पुरस्कार आपण या क्षेत्रातल्या मंडळींनी सुद्धा आपण आवर्जून.
0: खरं तर म्हणजे घाणेकर सर तुमचा एक आता शेवटी तुम्ही जे भाग्यांक सांगितला त्याच्यावर तुम्ही त्याचं हे सांगता भविष्य वर्तन करता, याच्यावर स्वतंत्र कार्यक्रम घेता येईल इतकं तुमच्याकडून हे करण्यासाठी. आणि मला मुख्य म्हणजे आपण गेले 2 दिवस बोलतोय आपण, तर आनंद देणारा व्यक्तिमत्व आहात तुम्ही, कारण लोकांच्या जीवनात तुम्ही आनंद पेरत असता, आनंदाची पेरणी तुमच्याकडून होत असते कायम, आणि लोकांच्या चेहऱ्यावर एक आज असा प्रसंग लॉकडाऊनचा प्रसंग सगळे चिंताक्रांत आहे, हा कार्यक्रम ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटते, हे मोठं काम केलेलं आहे. आणि आमच्या रेडिओ पुणेरी आवाजचं जे घोषवाक्य आहे ते आहे आनंदी रहा आनंदी लुटा.
1: बरोबर, आपण जन्मच त्यासाठी समजायचं
0: अगदी बरोबर आहे. आणि पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. जाता तुमच्या त्या मगाची मी फार्मेश केली होती काल, त्या गाण्याची एक झलक आम्हाला ऐकवायची आहे. प्यार बाटते चलो,
1: हा त्याचे आधी शिट्टीवरती आणि मग त्या 2 वेळी
0: आणि त्यानंतर कार्यक्रम आपण संपूया.
1: हो हो.

0: बांटते चलो प्यार, बांटते चलो, क्या हिंदू क्या मुसलमान, हम सब हैं भाई भाई। है प्यार बांटते चलो प्यार, बांटते चलो प्यार, बांटते चलो प्यार।
1: धन्यवाद घाणेकर सर, तुम्ही वेळ काढून आमच्या रेडिओशी बोललात, तुम्ही आपले मनपूर्वक आभार। आपण पुन्हा एकदा अशाच एका कुठल्या तरी प्रसंगात परत एकदा आपल्याशी संवाद साधण्याची, तोपर्यंत धन्यवाद।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मध्ये संदर्भ या विषयाच्या अनुषंगानं बोलणार आहोत. आणि जसं की मागच्या शोमध्ये खूप साऱ्या रचना आलेल्या होत्या आणि त्यातल्या ज्या वेळेमध्ये पूर्ण होऊ शकतील त्या रचना आपण मागच्या शोमध्ये घेतल्या आणि उर्वरित ज्या रचना आहेत त्या आपण आजच्या शोमध्ये घेणार आहोत. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर संदर्भ जो कधी असतो जो कधी नसतो, तर त्या संदर्भाच्या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोमधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय, चारोळीकडं. संदर्भाकडे लक्ष या शीर्षकाखाली सौ सुलभा गोगरकर मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले. सौ सुलभा गोगरकर मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. संदर्भाने अर्थ बदलतो कायमच असू द्यावे लक्ष, संदर्भाविना शब्द तोडके कृती करता असावे दक्ष. संदर्भाने अर्थ बदलतो कायमच असू द्यावे लक्ष, संदर्भाविना शब्द तोडके कृती करता असावे दक्ष. कृती करता असावे दक्ष. तर संदर्भ ज्याने अर्थ बदलतो असं सांगताना मॅडमनी त्याकडे महत्त्वाचं लक्ष असलं पाहिजे असं सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं आहे. आणि खूपदा आपण पाहतो की आपण जो बोलतो, जी गोष्ट बोलतो त्याला संदर्भ असला पाहिजे, किंवा आपण एखादी गोष्ट बोलत असताना त्याच्या परिणामाची जाणीव ही आपल्याला असली पाहिजे. खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज जिल्हा सोलापूर येथून लिहिले. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज जिल्हा सोलापूर येथून की शब्दातून उमटतो स्वर जणू आनंदाचा, शब्दातून उमटतो स्वर जणू आनंदाचा. खुलता खुलत जाई संदर्भ ही जगण्याचा, खुलता खुलत जाई संदर्भ ही जगण्याचा, संदर्भ ही जगण्याचा. तर शब्दातून उमटणारा आनंदाचा स्वर आणि जगण्याचा संदर्भ हा मॅडमनी अप्रतिमरित्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेला होता की शब्दात आनंदाचा स्वर जेव्हा उमटतो तेव्हा जगण्याचा संदर्भ हा खुलत जातो. आणि शब्द हे किती महत्त्वाचे असतात. शब्द जर आनंददायी असतील तर जगण्याचा संदर्भ कशा प्रकारे खुलतो याबद्दल चारच ओळीमध्ये मॅडमनी अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले. विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून नात्यांमध्ये मेळ या शीर्षकाखाली. मॅडमनी लिहिले की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ. संभाषणाने खुलल्यावर मग नात्यांमध्ये मेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ. तर खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ. बऱ्याच वेळा जोपर्यंत आपण समोरच्याला समजून घेत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीच्या बोलण्यामागचा संदर्भ आपल्याला समजत नाही. आणि जेव्हा बोलणं होतं, संवाद होतो, जसं की मॅडमनी लिहिलंय की संदर्भ काहींच्या वागण्याचा समजण्यास लागतो वेळ, संभाषणाने खुलल्यावर होतो मग नात्यांमध्ये मेळ. तर संभाषण खुलल्यानंतर मात्र नात्यामध्ये मेळ होतो असं सुंदर शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये एच बी तांबोळी सरांनी कवटे महांकाळ येथून लिहिलंय. एच बी तांबोळी सर लिहित आहेत कवटे मांकाळ येथून की जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ, जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ काळाच्या पडद्या आड टाकले मी। वा, जगण्याचे सारे सुखदुःखाचे संदर्भ काळाच्या पडद्या आड टाकले मी, स्वप्न सारी डोळ्यात साठवून पुढे, स्वप्न सारी डोळ्यात साठवून पुढे, आठवणीच्या प्रेमात जगत आहे मी, आठवणीच्या प्रेमात जगत आहे मी। वा, तर सगळी स्वप्न डोळ्यात साठवून आठवणींच्या प्रेमामध्ये मी जगत आहे, तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं सरांनी शब्दबद्ध केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी, सदानंद राजूबाई सीताराम पाटील सरांनी पिंपळघर तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय। सर लिहित आहेत की तुझ्या माझ्या प्रीतीचे संदर्भ लोक अजूनही विसरले नाहीत, तुझ्या माझ्या प्रीतीचे संदर्भ लोक अजूनही विसरले नाहीत, कळत नाही मला आजही, कळत नाही मला आजही, तुला काहीच कसं आठवत नाही, तुला काहीच कसं आठवत नाही। आणि खरंय की प्रीतच अशी होती की जी लोकांसाठी सुद्धा एक अप्रूप असायचं की हे इतकं सुंदर कसं जगू शकतात, यांची प्रीत इतकी सुंदर कशी असू शकते, त्या प्रीतीचे संदर्भ लोक विसरलेले नाहीत पण तुला कसं काही आठवत नाही। आणि काळ जातो, वेळ जाते आणि परिस्थिती बदलते, त्यासोबतच आठवणी ज्या आहेत त्या फक्त राहतात आणि वास्तविक परिस्थिती ही बदलते। या अनुषंगानं सरांनी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये केलेलं होतं। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलं आहे। श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून की भक्तीचा संदर्भ घेत करू वारकऱ्यांची सेवा, भक्तीचा संदर्भ घेत करू वारकऱ्यांची सेवा, ठाई ठाई पांडुरंग नमितो पंढरीच्या देवा, ठाई ठाई पांडुरंग नमितो पंढरीच्या देवा, नमितो पंढरीच्या देवा। वाह, तर भक्तीचा संदर्भ घेत वारकऱ्यांची सेवा करण्याचा सुंदर अप्रतिम संदेश या भक्तिमय अशा चारोळीमधून होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय। सौ क्रांती साईनाथ उपरे मॅडम लिहित आहेत अंबाजोगाई जिल्हा बीड येथून, मोहक नजर तुझी प्रेमाने पाहते मला, मोहक नजर तुझी प्रेमाने पाहते मला, संदर्भ या नजरेचा शोधता येईल का मला, संदर्भ या नजरेचा शोधता येईल का मला। तर तुझी मोहक नजर जेव्हा मला प्रेमाने पाहते, त्या प्रेमळ नजरेमध्ये संदर्भ शोधता येईल का, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका चारोळीमध्ये संगीता मेहता मॅडम यांनी मधुमक्षिका या नावाने पुणे येथून लिहिलंय। संगीता मेहता मॅडम लिहित आहेत मधुमक्षिका नावाने पुणे येथून की संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो, ओळख ही कधी नकळत थांबते। वा, संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो, ओळख ही कधी नकळत थांबते, शब्दांचे अन्वय विस्कळीत होतात, शब्दांचे अन्वय विस्कळीत होतात, नात्यांची चौकट हिऱ्यास कोंदणते, नात्यांची चौकट हिऱ्यास कोंदणते। अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते की संदर्भाशिवाय अर्थ हरवून जातो आणि ओळख ही कधी नकळत थांबते। बऱ्याच वेळा असं होतं की संदर्भाशिवाय बऱ्याच गोष्टींचे अर्थ हे हरवून जातात आणि ओळख जी हवी हवीशी ओळख असते, ओळख जी अगदी दृढ अशी ओळख असते, ती नकळतपणे थांबून जाते। खूप गहिरा असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी MMG विद्यामंदिर दिवापूर्व या ठिकाणाहून मोहिने तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिले। कुमारी मंगल शामराव मिसाळ मॅडम यांनी मोहने तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथून लिहिले की संदर्भ लागत नाही कशाचाच कशाची, संदर्भ लागत नाही कशाचाच कशाशी, सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसे अशी, सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसे अशी। आणि खरंय की चार चवळीमध्ये माणसांचं खरं रूप, माणसांचे खरे रंग मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत. की कुठलाच कशाचा कशाशी संदर्भ नसताना स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं ही सरड्यासारखे रंग बदलतात. एक माणूस जो जीवलग असतो, एक माणूस जो अतिप्रिय असतो, त्या माणसाकडून अपेक्षा पूर्ती झाली नाही, त्या माणसाकडून स्वार्थ साधला गेला नाही, त्या माणसाकडून आपल्या मनासारखं घडलं नाही की ते रंग बदलून टाकतात अगदी सरड्यासारखा, नाही का. तर माणसाच्या रूपांबद्दल खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे. सौ अर्चना राहुल देवकर नेटके मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून. आयुष्याच्या या प्रवासात संदर्भ काही जीवनाचा लागेना. आयुष्याच्या या प्रवासात संदर्भ काही जीवन

प्रश्न नेमका कोणता होता हेच कळत नाही। प्रश्न नेमका कोणता होता हे त्यासाठी कळत नाही की तो प्रश्न निरर्थक असतो, त्या प्रश्नाला कोणता संदर्भ नसतो, आणि तो प्रश्न हा जरी सुटलेला असला तरी नवीन प्रश्न बदलून समोर टाकलेला असतो, आणि त्या बदलणाऱ्या प्रश्नांनी नेमका प्रॉब्लेमच कळत नाही। त्या वेळोवेळी बदलणाऱ्या प्रश्नांनी उत्तर जे आहे ते उत्तर काही सापडत नाही, त्यामुळं जीवनाचा संदर्भ जो आहे तो लागत नाही। खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते, आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सरांनी दे धक्का मारा या नावाने लिहिले। जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून श्री माधव कुसुम सुकऱ्या गुरव सर लिहित आहेत दे धक्का मारा या नावाने। जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून खेळ खंडोबा पावसाचा या शीर्षकाखाली सरांनी लिहिले की लांबलेला पाऊस स्मरण देती भकास झालेल्या रानावनांचा। लांबलेला पाऊस स्मरण देती भकास झालेल्या रानावनांचा, जोवर न दाटती पुन्हा रानेवने, जोवर न दाटती पुन्हा रानेवने, तोवर असाच हा खेळखंडोबा पावसाचा, तोवर असाच हा खेळखंडोबा पावसाचा। तर पाऊस जेव्हा लांबतो, रान वन जेव्हा भकास होतात, त्यावेळी जोपर्यंत आकाशामध्ये मेघ नभामध्ये मेघ दाटत नाही तोपर्यंत माणसाला त्याचा भरवसा येत नाही, आणि पाऊस हा नेहमी खेळखंडोबा करतो। या अनुषंगानं सरांची ही चारोळी होती, आणि पुढच्या चारोळीमध्ये वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिले। वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून। आयुष्यातील घटनांचे संदर्भ जाणते फक्त नियती, क्या बात आहे। आयुष्यातील घटनांचे संदर्भ जाणते फक्त नियती, त्या संदर्भाचे स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य निघून जाते किती, त्या संदर्भाचे स्पष्टीकरण शोधण्यात आयुष्य निघून जाते किती, आयुष्य निघून जाते किती। आणि खरं आहे ना की किती सुंदर अशा ओळी आहेत की आयुष्यातील कुठलीच घटना ही आपल्या हातामध्ये नसते, आयुष्यातील प्रत्येक घटनेचा संदर्भ हे फक्त नियती जाणते, नियती फासे फेकते आणि आपण त्याप्रमाणे वागत राहतो। परंतु ही असं का घडलं, ही परिस्थिती अशी का आली, ही दुःख का आली, ही संकट का आली, या सर्व गोष्टीचं या सर्व संदर्भांचं स्पष्टीकरण शोधण्यामध्ये आयुष्य निघून जातं। म्हणून आपण नेहमी म्हणतो की आयुष्य हे आनंदात जगलं पाहिजे, क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, कारण एक प्रश्न सुटला तरी दुसरा प्रश्न जो आहे तो कायम तयार असतो। प्रश्न हे येत राहणार, संकटही येत राहणार, दुःख हे येत राहणार, आणि त्यावर मात करत करत आपल्याला जीवनाचा सुंदर सकारात्मक आणि आनंदी प्रवास करायचा असतो, जसं की आपल्या FM चा टॅग लाईन आहे। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात, आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम दो लोग बिजनेस कर रहे हैं, बहुत साल हमने अच्छे से किया, करते करते एक की नियत खराब हो गई तो उन्होंने हमें चीट किया, हमारी दुकान के सामने एक और दुकान खोल दी। अब हमें अपनी दुकान में बैठकर चॉइस है कि हमने उनके बारे में क्या सोचना है। हम ये भी सोच सकते हैं कि इसने मेरे साथ ऐसा किया, इसके साथ इतना बुरा हो इसको पता चले कि दुख क्या चीज होती है। कई लोग तो इतना भी कहते हैं भगवान इसको दिखाए कि इसने मेरे साथ क्या किया है। अगर भगवान है तो मुझे प्रत्यक्ष दिखाई देना चाहिए कि इसको दुख कैसे मिलता है। ये भी एक तरह की सोच है। हम इतना ब्लैक बॉल फेंक सकते हैं, इतनी ब्लैक बॉल फेंक सकते हैं कि उनके फ्यूनरल पर भी जाके आ सकते हैं बैठे बैठे दुकान में। कर सकते हैं या नहीं कर सकते, क्योंकि नेगेटिव सोचने की कोई लिमिट नहीं है, कितना भी हम सोच सकते हैं। जैसे नेगेटिव सोचने की लिमिट नहीं है, वैसे किसी के लिए अच्छा सोचने की भी कोई लिमिट नहीं है। हम ये भी सोच सकते हैं जो हुआ हमारा कोई हिसाब किताब था, पूरा हुआ, अब ये अपना बिजनेस अलग करे, मैं अलग करूं, मेरा भी बहुत अच्छा चले, इनका भी बहुत अच्छा चले। क्या मुश्किल होगा ऐसा सोचना? जब हम किसी के लिए अच्छा सोचेंगे, सबसे पहला फायदा हमें होने वाला है। व्हाइट बॉल जब हम फेंकेंगे तो वो जाएगी, हिट करेगी, वापस आएगी, वो तो होगा बाद में, फेंकते हुए फायदा किसका होने वाला है? आज जब हम किसी के प्रति पुरानी बातें पकड़ के रखते हैं, दर्द पकड़ के रखते हैं, नफरत पकड़ के रखते हैं, तो नुकसान किसका हो रहा है? मेरा। तबीयत किसकी खराब हो रही है? मेरी। घुटना किसका दर्द हो रहा है? सर्वाइकल किसका दर्द हो रहा है? मेरा। हार्ट की ब्लॉकेज किसको हो रही है? मेरे को। वो एंजॉय कर रहे हैं लाइफ। तो हमने अगर व्हाइट बॉल भेजनी तो किसके फायदे के लिए भेजनी? अपने। हमने क्षमा करना अगर उनको, तो हमने एक्चुअली किसको क्षमा किया? दुनिया में कहते ईंट का जवाब पत्थर से देना। अब अगर ईंट का जवाब पत्थर से देंगे तो क्या हो जाएगा? पहली बार ईंट फेंकी थी इसलिए ईंट आई, अब अगर पत्थर फेंकेंगे तो पत्थर आएगा, अब ईंट का जवाब किससे भेजें?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भावना पंधरे मैडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की संदर्भ तुझा आयुष्यात नकळत गुंफत गेला। संदर्भ तुझा आयुष्यात नकळत गुंफत गेला, शब्द बदलले आठवणीत काळ पुढे सरकत गेला, शब्द बदलले आठवणीत काळ पुढे सरकत गेला। वाह, तर तुझा संदर्भ हा आयुष्यात नकळतपणे गुंफत गेला आणि शब्द जे होते ते आठवणीमध्ये बदलले, कारण काळ पुढे सरकत गेला। तर जुन्या आठवणींचा सुंदर असा संदर्भ मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी स्वीडन येथून लिहिलंय। सौरोहिणी अमोल पराडकर मॅडम स्वीडन येथून लिहित आहेत की संदर्भ विना शब्द अर्थ मुके जाहले, संदर्भ विना शब्द अर्थ मुके जाहले, मनातील भावनांचा गोंधळ जोडतो। संदर्भ विना शब्द अर्थ मुके जाहले, मनातील भावनांचा गोंधळ जोडतो। संदर्भाच्या वाटेवर अर्थांची पाखरे, संदर्भाच्या वाटेवर अर्थांची पाखरे, संदर्भाविना शब्दांना अर्थ कुठे उरतो, संदर्भाविना शब्दांना अर्थ कुठे उरतो, अर्थ कुठे उरतो। आणि खूप गहिरं असं शब्दांकन या चारोळीमध्ये होते। शब्द न शब्द अगदी बोलका होता की संदर्भाविना शब्द अर्थ मुके झाले, मनातील भावनांचा गोंधळ जुळतो। आणि संदर्भाच्या वाटेवर अर्थांची पाखरे जेव्हा असतात आणि संदर्भाविना शब्दांना अर्थ नसतो, तर संदर्भाविना शब्दांना अर्थच नसतो। या अनुषंगाची मॅडमची ही खूप अप्रतिम शब्दांकन असलेली रचना होती। पुढच्या चारोळीमध्ये सौचित्रा सुधाकर काळे कोतमारे मॅडम यांनी महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिले। सौचित्रा सुधाकर काळे कोतमारे मॅडम यांनी महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिले दुःख या शीर्षकाखाली की साठविलेले दुःख मनातील हसरा मुखवटा चेहऱ्यावर, साठविलेले दुःख मनातील हसरा मुखवटा चेहऱ्यावर, कसे सांगू कोणास ठाऊ, कसे सांगू कोणास ठाऊ, येईल सोबत मरणशय्येवर, येईल सोबत मरणशय्येवर। तर मनातलं दुःख आणि चेहरा हसरा, कोणाला सांगता येत नाही, कोणाला बोलता येत नाही आणि कदाचित हे मरणशय्येपर्यंत येईल। खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय। सौ हेमलता निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून, तो संदर्भ मणी वेणुगीताचा स्मरून, कृष्ण वेडी राधा गेली देहभान विसरून। तो संदर्भ मणी वेणुगीताचा स्मरून, कृष्ण वेडी राधा गेली देहभान विसरून। विकण्या आणलेले दूध दिले तसेच ठेवून, विकण्या आणलेले दूध दिले तसेच ठेवून, नाचू लागली ती कृष्ण प्रेमात रंगून, नाचू लागली ती कृष्ण प्रेमात रंगून, कृष्ण प्रेमात रंगून। वाह, तर मणी वेणुगीताचा स्मरून, कृष्ण वेडी राधा गेली देहभान विसरून। तर राधा कृष्णाच्या अनुषंगानं खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये पल्लवी जाधव दोडके मॅडम यांनी परभणी येथून लिहिले। पल्लवी जाधव दोडके मॅडम लिहित आहेत परभणी येथून, देवा तुझ्या असण्याचा संदर्भ थोडा कळू दे, देवा तुझ्या असण्याचा संदर्भ थोडा कळू दे, माझ्या प्रामाणिक कष्टाचा थोडासा न्याय मिळू दे, माझ्या प्रामाणिक कष्टाचा थोडासा न्याय मिळू दे, थोडासा न्याय मिळू दे। वाह, तर देवाकडं विनवणी करणारी ही सुंदर अशी चारोळी होती की जे प्रामाणिक कष्ट केलं जातं आहे त्या कष्टाला न्याय मिळू दे। कोणतीच गोष्ट ही म्हणजे काम न करता किंवा कष्ट न करता मागण्यात आलेली नाही, जे कष्ट मी करते त्या कष्टाला न्याय मिळू दे, प्रामाणिक कष्टाला न्याय मिळू दे। आणि हे कळण्यासाठी देवा तुझा असण्याचा संदर्भ जो आहे तू आहेस हा संदर्भ थोडा कळू दे। खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम लिहित आहेत जैनसृजन या नावाने गोवा येथून। जेनेट फिलिप बोर्सिज मॅडम यांनी जैनसृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय की कधी कधी कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग साप नाही सापडत, कधी कधी कठीण प्रसंगी जेव्हा मार्ग नाही सापडत, अशा वेळी अनुभवी लोकांचा घ्यावा लागतो संदर्भ जीवनात, अशा वेळी अनुभवी लोकांचा घ्यावा लागतो संदर्भ जीवनात, घ्यावा लागतो संदर्भ जीवनात। आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहीत आहे की जीवनामध्ये मार्ग सापडत नसताना अनुभवी लोकांचा जर संदर्भ घेतला, जसं की मॅडमनी या चारोळीमध्ये म्हटलं आहे, तर आपला प्रॉब्लेम, आपली संकट, आपला जीवनाचा मार्ग हा सोपा साधा आणि सरळ होऊन जातो ज्यावेळी आपण अनुभवी लोकांचा संदर्भ घेतो। त्यामुळे अनुभवी लोकांचा संदर्भ हा खूप महत्त्वाचा असतो हे आपल्याला या चारोळीतील शब्दांकनावरून दिसून येईल। आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सौ रूपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले। सौ रूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून की ज्या जिल्ह्यात सापडत नाही दर्भ त्या प्रदेशाचे नाव आहे विदर्भ, ज्या जिल्ह्यात सापडत नाही दर्भ त्या प्रदेशाचे नाव आहे विदर्भ। ऑरेंज सिटी अशी ओळख सुंदर, ऑरेंज सिटी अशी ओळख सुंदर, संत्री देत असतात नागपूरचा संदर्भ, संत्री देत असतात नागपूरचा संदर्भ। वाह, तर विदर्भाबद्दल, तिथल्या ऑरेंज सिटीबद्दल आणि संत्री आणि नागपूरचा संदर्भ याबद्दल खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन मॅडमनी केलेलं आहे। आणि पुढच्या आपण चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहित आहेत। अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी आशू या नावाने गहुंजे पुणे येथून लिहिले। मॅडम लिहित आहेत आपले नाते या शीर्षकाच्या अनुषंगानं की सांग कधी कळणार तुला संदर्भशिवाय आपले नाते, सांग कधी कळणार तुला संदर्भशिवाय आपले नाते, ओळखून घेना तू मनातील हृदयात खोलना माझे खाते, ओळखून घेना तू मनातील हृदयात खोलना माझे खाते, हृदयात खोलना माझे खाते। सांग कधी कळणार तुला संदर्भशिवाय आपले नाते। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून, शब्दात दडला असतो भाव आणि अर्थ, शब्दात दडला असतो भाव आणि अर्थ, भावार्थ कवितेतील कळतो, वाचता कवितेचा संदर्भ भावात भावार्थ कवितेतील कळतो, भावार्थ कवितेतील कळतो, वाचता कवितेचा संदर्भ वाचता कवितेचा संदर्भ। वाह, तर शब्दात भाव आणि अर्थ दडलेला असतो, भावार्थ हा कवितेतला कळतो जेव्हा आपण कवितेचा संदर्भ वाचतो। तर कवितेमध्ये सुद्धा संदर्भाचं महत्त्व मॅडमनी खूप अप्रतिमरित्या या ठिकाणी शब्दबद्ध केलेलं आहे। आणि पुढच्या चारोळीमध्ये दुर्गा हेरंब देशपांडे मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले, दुर्गा हेरंब देशपांडे मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून, जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे। वाह, जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे, जन्म मृत्यू वाटेवरील अनुभवांचा गर्भ आहे, जन्म मृत्यू वाटेवरील अनुभवांचा गर्भ आहे, अनुभवांचा गर्भ आहे। आणि खरं आहे की जीवनाचा अर्थ म्हणजे जगण्याचा संदर्भ आहे। आपण जीवन कसं जगलो हे आपल्या जगण्याच्या संदर्भावरून ठरवलं जातं। खूप अप्रतिम सुंदर भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये संदर्भ या शब्दाच्या अनुषंगानं सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले, सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून की संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही एकच गोष्ट माझ्यासाठी आहे पूर्णपणे कल्पनातीत, संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही एकच गोष्ट माझ्यासाठी आहे पूर्णपणे कल्पनातीत, कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ, कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ, काळ निस्थान परत्वे प्रत्येक बाबतीत, कारण संदर्भ बदलत असतात बहुतांशी वेळ, काळ निस्थान परत्वे प्रत्येक बाबतीत। आणि खरं आहे की अतिशय मार्मिक आणि कमी शब्दामध्ये संदर्भाबद्दल मॅडमनी स्पष्टीकरण केलेलं आहे। आणि जसं की मॅडमनी म्हटलेलं आहे, ही गोष्ट खरं तर प्रत्येकासाठीच अशक्य असते, संदर्भासह स्पष्टीकरण देणं ही पूर्णपणे कल्पनातीतच गोष्ट असते, कारण प्रसंग एकच असतो, व्यक्ती एकच असते, परंतु त्या व्यक्तीचे त्या प्रत्येक प्रसंगानुरूप संदर्भ बदलत असतात, वेळ काळ ठिकाण याप्रमाणे, आणि माणसंसुद्धा, जर माणसं आपली असली तर त्याच प्रसंगाबद्दल त्या व्यक्तीला कोडकौतुक वाटतं, माणसं परकी असतील तर त्या व्यक्तीला तिरस्कार वाटतो, प्रसंग तोच असतो, गोष्ट तीच असते। उदाहरण जर द्यायचं झालं तर आनंदाचा एखादा क्षण जर स्वतःसाठी असेल तर तो क्षण मोठा असतो, आनंदाचा एखादा क्षण इतरांसाठी असतो तर त्या क्षणाला छोटं केलं जातं। जेव्हा आपण इतरांना काही बोलतो तेव्हा समोरच्यानं ते शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे, आपल्या सुखदुःखामध्ये समाविष्ट झालं पाहिजे आणि आपल्या आनंद साजरा केला पाहिजे असं वाटतं। समोरचा जेव्हा तशाच प्रकारचा एखादा प्रसंग बोलतो तेव्हा त्याला नकारात्मकतेनं बोललं जातं, नकारात्मक घेतलं जातं, त्या क्षणांना छोटं केलं जातं, त्या क्षणांवर विरजण पाडलं जातं। माणसागणी प्रसंगागणी प्रत्येक गोष्टीचे संदर्भ बदलणारा हा माणूस प्राणी। खूप अप्रतिम सुंदर गहिरा असं शब्दांकन मॅडमच्या या चारोळीमध्ये होतं। आणि पुढच्या चारोळीमध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय, रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून, तुझ्या वागण्याचा संदर्भ मला लगेच कळतो ग, तुझ्या वागण्याचा संदर्भ मला लगेच कळतो ग, दुसऱ्यांच्या वागण्याचा संदर्भ कळता कळत नाही ग, दुसऱ्याच्या वागण्याचा संदर्भ कळता कळत नाही ग। ही सरांची अप्रतिम सुंदर भाव मांडणारी चारोळी होती श्रोते हो, की तुझ्या वागण्याचा संदर्भ मला कळतो, इतरांचा कळत नाही। आणि याबरोबरच पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय, भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून की जीवनातील प्रसंगांना असतात संदर्भ, चुका चुकाच असतात दिले जरी संदर्भ, जीवनातील प्रसंगांना असतात संदर्भ, चुका चुकाच असतात दिले जरी संदर्भ, जगण्याचा मार्ग इतिहासातील संदर्भ, जीवनाचे पान लिहिताना नको कोणते संदर्भ, जीवनाचे पान लिहिताना नको कोणते संदर्भ, नको कोणते संदर्भ, वाह खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते की चुका या चुकाच असतात जरी कितीही संदर्भ दिले तरी. आणि जोपर्यंत आपल्याला स्वतःची चूक कळत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही, आपण तोपर्यंत नाती दुरुस्त करू शकत नाही. मी आणि माझं खरं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा आपण मी समोर आणतो त्यावेळी नातीही दुरावतात. आणि जीवनाचं पान लिहिताना कोणतंच संदर्भ नसावा, खूप अप्रतिम भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे. दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मॅडमनी लिहिलं आहे की संदर्भामध्ये तो ज्ञानकोश वसतो, ज्या त्या जागी ज्या त्या वेळी संदर्भ बदलतो. वाह दीपाराणी पांडुरंग गोसावी मॅडम पुणे इथून लिहित आहेत की संदर्भामध्ये तो ज्ञानकोश वसतो, ज्या त्या जागी ज्या त्या वेळी संदर्भ बदलतो. मत दाखला आधार स्पष्ट करतो, मत दाखला आधार स्पष्ट करतो, ग्रंथपुस्तकातूनही माहिती पुरवतो, ग्रंथपुस्तकातूनही माहिती पुरवतो. तर संदर्भ ज्यामध्ये ज्ञानकोश वसतो असं खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच आपण पुढच्या एका चारोळीकडे वळूया. पुढच्या एका चारोळीमध्ये फुलेप्रेमी संविधान दूत या नावाने सौ दुर्गा देशमाने राऊत मॅडम यांनी माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिले. सौ दुर्गा देशमाने मॅडम राऊत मॅडम लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून. संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता, संदर्भ मूक भावनांचा नैनांनी जाणला होता, शब्दा विना शब्दांना अर्थांला होता. क्या बात आहे, संदर्भ मुक भावनांचा नैनांनी जाणला होता आणि शब्दाविना शब्दांना अर्थांला होता. मुक संदर्भाबद्दल आणि शब्दाविना शब्दांना जो अर्थ आलेला होता त्याबद्दल खूप मोजक्या शब्दामध्ये अबोल भावनांचा अर्थ आणि त्याचा संदर्भ मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या चारोळीमध्ये नामदेव तुकाराम पाटील सरांनी सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून लिहिले. नामदेव तुकाराम पाटील सर लिहित आहेत सरोळी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथून. संदर्भ जपल्यास लेखनाला मिळते नवे सौंदर्य. वाह संदर्भ जपल्यास लेखनाला मिळते नवे सौंदर्य, शब्दांच्या प्रत्येक ओळीत बहरते प्रतिभेचे ऐश्वर्य. वाह शब्दांच्या प्रत्येक ओळीत बहरते प्रतिभेचे ऐश्वर्य. वाचन लेखनाला संदर्भ असतो खरा आधार, संदर्भाशिवाय लेखनाला कशी येईल धार. वाचन लेखनाला संदर्भाचा असतो खरा आधार, संदर्भाशिवाय लेखनाला कशी येईल धार, कशी येईल धार. आणि अगदी खराय श्रोते हो की संदर्भाशिवाय लेखनाला धार नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने सरांनी शब्दबद्ध केलेले होते. आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत. आनंदी रहा.

0: 0102 बोरियत की एरर, नएपन की कमांड रिजेक्टेड। अब हर चीज हर जगह तो नहीं मिलती, कुछ नयापन चाहिए तो सुनिए पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, अपन संदर्भ या शब्दाच्या अनुषंगाने खूप अप्रतिम सुंदर अशा रचना चारोळी ज्या आहेत त्या आपण ऐकल्या श्रोते हो। आणि श्रोते हो, शोची वेळ संपत आहे, त्यामुळे मला आपल्याला आजच्या शोपुरती रजा घ्यावी लागणार आहे आणि आपण पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता पुन्हा नवीन मान्यवरांसोबत भेटणार आहोत। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा।

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मित्रांनो, आज आपण विषय घेणार आहोत आनंद, असीम आनंद। आजकाल आनंद हरवत का चाललाय बरं? याचं मुख्य कारण आहे परावलंबन। परावलंबन म्हणजे बाह्य गोष्टीवर अवलंबून असणं। खरं तर हा किती मोठा विरोधाभास आहे, कारण आनंद कुणावरही अवलंबून नसतो, ना तो कोणत्या वस्तूत असतो। आपण जेव्हा सर्वांचा विनाद स्वीकार करतो तेव्हाच आपल्याला आनंद प्राप्त होतो। थोडक्यात, इतरांच्या स्वभावाचं अतिविश्लेषण न करता त्यांचा संपूर्णपणे स्वीकार करणं, त्यांच्याविषयी मनात कोणताही किंतू न बाळगणं, इतरांवर कोणतीही टीका न करणं आणि त्यांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याची वृत्ती, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची इच्छा यातून मुक्त होणं हाच आनंदाचा मार्ग आहे। आपल्या विचारांचे आणि भावनांचे तरंग जेव्हा पावित्र्य, शांती, प्रेम यांच्याशी जुळतात तेव्हा आपल्यात परिवर्तन घडतं। मग आपण इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा इतरांना हवं ते देण्यात धन्यता मानायला लागतो। घडून गेलेल्या गोष्टी मनात ओवाळण्यापेक्षा त्या विसरून जाण्यात, इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा स्वीकार भावानं जगण्यात आणि भूत भविष्याच्या चक्रात अडकण्यापेक्षा वर्तमानाचा आस्वाद घेण्यातच आपल्याला आनंद मिळायला लागतो। कारण आता आपल्याकडे शक्ती सुद्धा असते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा। होय, आनंदी राहणं हा एक निर्णयच असतो। मित्रांनो, काय आहे हा आनंद? आनंद म्हणजे नक्की कशाला म्हणता येईल? ऍक्च्युली आपण काय करतोय, कशा प्रकारचे नातेसंबंध आपण प्रस्थापित केलेत, आपल्याला काय साध्य करायचंय, या आणि अशा गोष्टींच्या पलीकडे जाऊन जीवनात आपण ज्या गोष्टीचा शोध घेतो ती म्हणजे आनंद। जर आपण जीवनाचा विचार करत असू तर निश्चितच आपण आनंदाचा शोध घेत आहोत। मग आनंदाचा शोध घेत आहोत नेमका कोणत्या मार्गाने हा शोध घेतला पाहिजे किंवा घेतला जातो? तर मित्रांनो, अनेक मार्गाने। मालकी हक्क, मालमत्ता, नातेसंबंध, संपादित केलेले कौशल्य आणि आरोग्यपूर्ण शरीर अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण आनंदाचा शोध घेतो। जेव्हा आपण एखाद्याला विचारतो की तुला आयुष्यात काय मिळवायचंय, तेव्हा बहुतेकांचं उत्तर असतं यश, सक्सेस। त्यांना यशच हवं असतं कारण त्यामुळे ते आनंदी होतात। आपण जेव्हा एखाद्याला अमुक गोष्टी खरेदी करण्यामागचं प्रयोजन विचारतो तेव्हा ती गोष्ट खरेदी केल्याने त्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला आनंद होईल हेच उत्तर ऐकायला मिळतं। नातेसंबंधातून तुम्हाला काय मिळतं असं एखाद्याला विचारून पहा, त्याचं उत्तर आनंद हेच असेल। शेवटी प्रत्येक जण ज्या गोष्टीच्या शोधात असतो ती म्हणजे आनंद। मग मित्रांनो, याचा अर्थ असा का की आनंद क्षणिक असतो? जसं एखादं लहान मूल एखाद्या खेळण्याशी खेळता ते खेळणं मोडतं, नंतर त्याला दुसऱ्या खेळण्याशी खेळावंसं वाटतं, ते खेळणं मोडलं की तिसऱ्या, ही साखळी अशीच सुरू राहते। मग आपण नेमकं शोधतो तरी काय? जर आपण आनंदाच्या शोधात असू तर तो भरीव आणि चिरंतन असायला हवा ना? आनंद चिरंतनच हवा, ते तर सगळ्यात महत्वाचं। जर आनंद आपल्या पसंतीचा, आपल्या इच्छेनुरूप असेल आणि जर तो अगदी सहजगत्या मिळाला तर तो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नसेल, जर तो अन्य गोष्टीवर अवलंबून असेल तर तो कायमस्वरूपी असणं आवश्यक नाही, शक्यच नाही। सोपा भाषा सांगायचं तर आपल्या आनंदाचं कारण जर कुठेतरी बाहेर असेल तर आपण आनंदासाठी त्या विशिष्ट गोष्टीवर अवलंबून राहतो आणि मग ती भावनाही फार काळ टिकत नाही। जेव्हा मी म्हणतो, सपोज बाहेर सुंदर हवा पडली आहे त्यामुळे मला छान वाटतंय, त्यावेळी मला छान वाटणं बाहेरच्या हवामानावर अवलंबून असतं। तर मित्रांनो, मग हे आनंद इच्छा याशिवाय कसं प्राप्त करून घेणार? इच्छाशिवाय आनंदाची प्राप्ती कशी होणार? आपण या गोष्टीवर चर्चा विश्रांतीनंतर करूया।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: स्वागत है ब्रेक नंतर मित्रांनो। विश्रांतीच्या आधी आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की इच्छा शिवाय आनंदाची प्राप्ती होऊ शकते का किंवा कशी करावी। निश्चितच आनंद कुठून तरी बाहेर आपल्याला प्राप्त होतो ही जी श्रद्धा आहे ना, ती आपण जोपासत असलेला अनेक जुनाट श्रद्धांपैकी एक आहे। आनंद कधी कर्तव्यपूर्तीचा असतो किंवा इतर जनांकडून आपल्याला मिळणारा असतो किंवा आपण जसे आहोत त्या सद्यस्थितीतूनही आनंद मिळत असतो। मी एक अमुक गोष्ट करतोय कारण त्याने मला आनंद मिळणार आहे, सर्वदा हेच सूत्र असतं। ती गोष्ट करून पूर्ण झाली आणि तीही उचितपणे तर मी आनंदी होणार, याचाच अर्थ उचित प्रकारे कृती घडून येण्यावर आपल्याला आनंद अवलंबून असतो। मुलाने चांगले गुण मिळवले, त्याने उत्तम प्रगती केली, तो सुदृढ दिसू लागला की त्यांच्या पालकांना आनंद होतो। मग पालक मुलांना संस्कारांच्या साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतात। या साचेबद्ध संस्कारांच्या नियंत्रणात राहिल्याने त्या मुलांनाही असा विश्वास वाटू लागतो की माझे आई वडील आनंदी असतील तर मीही आनंदी होईल, आणि ते आनंदी नसतील तर मग मी तरी कसा आनंदी होऊ शकेल। तर मित्रांनो, नेमकं आनंद म्हणजे काय आणि तो कोणावरही अवलंबून न राहता कसा प्राप्त करायचा, त्यासाठी सर्वप्रथम परावलंब म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। रोजच्या जीवनात ज्या परावलंबनाचा आपण अनुभव घेतो ते मुख्य बाह्य वस्तूवर असतं। आपण बरेचदा म्हणतो जेव्हा मी मोटार विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी नवीन मालमत्ता विकत घेईन तेव्हा मला आनंद होईल, मी शॉपिंग करेन आणि मग मला आनंद होईल। अर्थातच आपण ज्यांच्यावर अवलंबून असतो त्या बाह्य वस्तू खरंच आपल्याला आनंदी करतात का? तर प्रामाणिकपणे मी किंवा तुम्ही कोणी म्हणणार, हो मोटार खरेदी केल्याने मला नक्कीच आनंद होईल, नक्कीच होणार। पण ज्या आनंदाचा आपण खरोखर शोध घेत आहोत तोच आनंद नवी कार आपल्याला देणार आहे का? माझ्याकडे नवी मोटर आल्याने मी आनंदी होणार म्हणजे माझ्याकडे नवी मोटार नसली तर? तेव्हा एक प्रश्नचिन्ह उभं राहतं। म्हणजे समजा अजून 10 दिवसांनी मोटारीवर एखादा ओरखडा उठला तर त्यामुळे माझ्या आनंदावरही परिणाम होणार, कारण माझ्या विचार पद्धतीची जळणघळणच मी तशी बनून टाकली आहे। ही मोटार मला आनंद देते ही आपली धारणा बनून टाकली आहे, आणि हे तर नक्कीच सत्य। एका किमतीला एक मोटार खरेदी करता किंवा असं म्हणूया त्या रकमेच्या 10 पट रक्कम खर्च करून आलिशान मोटार खरेदी करता, जगासाठी सर्वात महागडी मोटार आहे ती। आपण त्या आरामदायी मोटारमध्ये बसतो। मित्रांनो, हा आराम अनुभवणार नेमकं कोण असतं? आपलं शरीर। मोटारीतली आरामशीर बैठक व्यवस्था, अफलातून म्युझिक सिस्टीम, वातानुकूल यंत्रणा आणि त्याच्यात आनंदाने निवांत बसलेलो आपण, हे सगळं आपल्या देहाला अतिसुखद वाटतंय। मोटारीमध्ये आपण स्वतःला म्हणतो मला किती छान वाटतंय। समजा त्याच वेळी घरात काही दुर्घटना घडल्याचा फोन आला तर तेव्हाही आपण तसेच आनंदी असणार आहात का? म्हणजेच जे जे भौतिक आहे ते सर्व आपल्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून अस्तित्वात आलं आहे। आपलं खुर्चीवर बसणं ही देखील एक शारीरिक क्रिया आहे आणि ती खुर्ची आपल्या देहाला सुख देते आहे, पण मी मात्र स्वतःला सांगतो की खुर्ची मला आनंद देते। बालपणापासून आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपण अशा प्रकारे विचार करतो, या संस्काराच्या साथीनेच आपण मोठे होतो। मित्रांनो, आपल्याला आठवत असेल आपले पालक माझ्या मुलांनी आनंदी व्हावं म्हणून मी ही वस्तू खरेदी करतोय या विचाराने एखादी वस्तू विकत घेऊन यायचे। आम्ही आनंदी व्हावं म्हणून आम्हाला सहलीला घेऊन जायचे, अशा संस्कारात आपण मोठे झालो आहोत। मित्रांनो, समजा आपल्या मालकीचा अतिशय सुंदर बंगला आहे, सर्वोत्कृष्ट गाडी आहे, घरात स्वप्नवत वाटतील अशा सोयी सुविधा आहेत. आपल्याला हवी ती सगळी गृहयंत्र उपकरणं घरात उपलब्ध आहेत. एवढं सगळं असतानाही आपल्याला आनंदाचा शोध का सुरू आहे? सगळ्या गोष्टी माझ्या घरात असताना माझा हा शोध थांबायला नको का? मी म्हणेन ती वस्तू मला उपलब्ध असून देखील मी त्या विशिष्ट संवेदनेला कायम शोधत राहते. याचा अर्थच असा की ही सर्व यंत्रे उपकरणे आपल्याला ती विशिष्ट संवेदना मिळवून देण्यास कुचकामी आहेत. या उपकरणाद्वारे आपण फक्त एक आरामदायी आयुष्यच मिळवू शकतो. मित्रांनो, मगाशी आपण एक संदर्भ घेतला होता. आपण एक आलिशान गाडीमध्ये आहो आणि अचानक आपल्याला एका ऍक्सिडेंटचा समाचार मिळाला. अचानक मिळालेल्या या माहितीमुळे आपण दुखी होतो. हे दुःख निर्माण कोण करतं? आपलं मनच. आपलं मन अस्वस्थ झालं की शरीराच्या सुखावर स्थिती देखील आपल्याला रस वाटण्याचा होतो. भले आपलं शरीर आरामात असेल पण त्यातला मी मात्र या क्षणी अस्वस्थ आहे. सध्याची शरीराची सुखावह स्थिती त्याला आता महत्वाची वाटत नसून मी आता आनंदाचा शोधात आहे. हे उलट देखील असू शकतं. कदाचित मी आरामदायी स्थितीत बसलेलो नसेल, मला जमिनीवर मांडी घालून बसावं लागलं, पण जर माझ्या अंतर्यामी उत्कट सुख असेल तर मी त्याही परिस्थितीत आरामशीर असणार. तर मित्रांनो, एखाद्याला त्या अवस्थेपर्यंत कसं पोहोचता येईल? विश्रांतीनंतर आपण या त्या अवस्थेबद्दल कसं पोहोचता येईल ते डिस्कस करूया.
0: आनंदाचे सुर, पुण्याचा नाद. आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर परत आपलं स्वागत आहे. विश्रांतीच्या आधी आपण बोलत होतो शरीराची सुखावह स्थिती आणि मी बाहेर परिस्थिती कशी असू दे पण मी आनंदाचा शोधत आहे. तर मी कोण आहे, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल या विषयावर आपण बोललो. मित्रांनो, शरीराची सुखावह स्थिती ही भावनिक सुखाहून भिन्न आहे याची जाणीव ठेवून त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शरीराचं सुख हे भावनिक सुखाहून पूर्णतः भिन्न आहे. अंतरंगातलं सुख, अंतर्यामीची स्थिरता म्हणजे आनंद. हा आनंद आपण अनुभवू शकतो कारण त्यावेळी शारीरिकदृष्ट्या सुख मिळाल्यावरच मी आनंदी होईन असा विचार मी करत होतो. आज जर आपण आनंदी खरेदी करू पाहत आहोत, आपण म्हणतो मी हे खरेदी केलं की आनंदी होईन, पण त्यानंतर आपली शॉपिंग लिस्ट वाढतच जाते. वस्तू खरेदी करण्यास आपला विरोध नाही, आपलं म्हणणं एवढंच आहे की खरेदीचा आणि आनंदाचा सांगळ नका घालू. आपण वस्तू खरेदी करतो कारण ती सुखसोयी देणारी आणि फायद्याची असते, पण ती आपल्याला आनंद पोहोचवते का? मुळीच नाही. खरेदी करताना निदान आपण ते का खरेदी करत आहो हे आपल्याला ठाऊक तरी असतं. शिवाय हे विकत घेतल्यानं मी आनंदी होईन असं खरेदी करताना आपण आपल्या मनाला सांगत असतो. जर आपला आनंद आपल्या भौतिक गोष्टींशी जोडला तर आनंद प्राप्तीचा कालावधी पुढे ढकलला जातो आणि त्याला आणखी एक नवीन अट घालतो. समजा आपण एक घर बांधत आहोत, तेव्हा आपल्या मनात येतं जेव्हा हे घर बांधून पूर्ण होईल आणि मी त्यात राहायला जाईन तेव्हा मी आनंदी होईन. म्हणजेच अजून एक किंवा दोन वर्षांनी मी आनंदी होईन. मी माझं आनंद पोस्टपोन करत आहोत, खरं ना मित्रांनो? दूर ढकलत आहोत. आता हेच उदाहरण पहा. शाळेत शिकणाऱ्या मुलाकडे पाहून आपण म्हणतो बालपण ही आपल्या आयुष्यातील सर्वात सर्वोत्तम अवस्था आहे, पण तो मुलगा मात्र आजूबाजूला सिनियर मंडळीकडे पाहून असा विचार करतो की ही मोठी मंडळी किती नशीबवान आहे, यांना गृहपाठ करावा लागत नाही की परीक्षा द्यावी लागत नाही. तो स्वतःला मोठ्या माणसाच्या जागी ठेवून पाहतो. कधी एकदा आयुष्यातील शाळा संपते आणि मी आनंदी होतो असं होतं त्याला. मी महाविद्यालयात गेलो की आनंदी होईन असं त्याला वाटतं. तो महाविद्यालयात जातो आणि त्याचे विचार बदलतात. जेव्हा तो नोकरीला लागेल, लग्न करून संसाराला लागेल तेव्हाच तो सुखी होईल असं त्याला वाटू लागतं. संसार सुरू झाला की त्याला वाटतं त्याची मुलं स्टेबल झाल्यावर तो आनंदी होईल. अशीच काही वर्षे जातात, त्यांची मुलंही स्टेबल होतात. आता त्याचा विचार काय असतो? आता तो म्हणतो मी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आनंदी होईल. म्हणजे तो आनंदी होणार तरी कधी? दरवेळी तो आपला आनंद आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर ढकलत राहिला आणि प्रत्येक टप्प्यावर एक रिकामी जागा न भरता तशीच राहिली. या दुष्चक्रात अडकलेले आपण म्हणत राहतो अमुक अमुक झालं की मी आनंदी होईन. तर मित्रांनो, आपल्याला दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. एक, आनंद ही स्वतंत्र गोष्ट आहे. दोन, आनंद ही आपली स्वतःची आंतरिक निर्मिती आहे, त्यामुळे आपण कधीही आनंद निर्माण करू शकतो. आपण कार खरेदी करतो आणि मग म्हणतो मी आनंदी आहे. कार ही एक निर्जीव वस्तू असून तिला संवेदना किंवा भावना नाहीत. म्हणजेच ही कार आपल्याला आनंद देत नाही. मग वस्तुस्थिती काय आहे? आपण असा विचार करतो, अरे वा, मी कार खरेदी केली, मला जे हवं होतं ते मी विकत घेतलं. मित्रांनो, म्हणजेच आपल्या आनंदाचे निर्माते आपणच आहोत. आनंद आणि दुःख आपणच निर्माण करतो. मित्रांनो, आपल्या विचारांची निर्मिती आपणच करतो. विचारांवर आपण दुःख किंवा आनंद याचा अनुभव घेत असतो. मित्रांनो, हा विषय खूप मजेदार आहे आणि आपल्या सर्वांचा आवडीचा आहे, कारण आनंदासाठीच आपण हे सगळं करतोय. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण ही चर्चा अशीच कंटिन्यू ठेवणार आहोत. मी आहे मंगेश,
आणि आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा। मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपण सर्वांसाठी। सावधान रहा, आपला प्रत्येक अभिव्यक्ती क्रियाची प्रतिक्रिया होत असते।

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साते। पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बांटो।
1: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा। कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत।
2: अश्विनी
1: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं।
3: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे।
1: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।